हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर, विश्वास बँकेचा आधार.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज। रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं। आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर। विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ।

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 11 ऑगस्ट. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. समाधान भगवंताशिवाय कुठंही नाही. खरोखर जे आपल्या बुद्धीला पटतं आणि अनुभवाला येतं ते सत्य आहे असं धरून चालायला हरकत नाही. मग त्याच्या आड कुणीही येत असेल तर त्याची आपण पर्वा करू नये. पण ते सत्य अनुभवायला यायला आमची बुद्धी स्थिर पाहिजे. हल्ली जगामध्ये बुद्धिभेद फार झालेला आहे. अशा वेळी माणसाची बुद्धी स्थिर राहणं फार कठीण झालं आहे. अगदी अत्यंत सदाचारानं वागणाऱ्या माणसाची सुद्धा बुद्धी केव्हा फिरेल हे सांगता येत नाही. केवळ शास्त्र सांगतंय म्हणून अमुक एक सत्य आहे असं धरून चाला असं मी म्हणत नाही. मी सांगतो तेच सत्य आहे असं तुम्ही म्हणा असंही मी म्हणत नाही. तुम्ही आपल्या स्वतःच्या विचारानंच ठरवा की जीवनामध्ये तुम्हाला समाधान पाहिजे का नाही. ते समाधान भगवंताशिवाय दुसरं कुठंही आपल्याला मिळणार नाही हे अगदी निश्चयानं ठरवा. एकदा तुमचा निश्चय कायम झाला की मग तुमच्या आड कुणीही येऊ शकणार नाही. निश्चय मात्र कायम पाहिजे. या निश्चयाचं बळ किती विलक्षण असतं म्हणून सांगू. एका गावामध्ये एक 50-60 वयाचा बुद्धिमान पण कुत्सित वृत्तीचा माणूस राहत होता. वेडेवाकडे प्रश्न विचारून टवाळगी करण्यामध्ये त्याचा हातखंडा होता. एकदा एका साधूचं प्रवचन अगदी रंगात आलं होतं आणि एकदम मध्येच हा उभा राहिला आणि म्हणाला, अहो बुवा, ती तुमची भक्तीबिक्ती बाजूला ठेवा, देशाला स्वातंत्र्य कधी मिळेल ते सांगा. त्याच्यावरती साधू शांतपणे बोलले, ते मी सांगतो, पण आता तुमचं वय उतार झालंय, काळ केव्हा झडप घालेल याचा नेम नाही. तर आता मला सांगा की प्रपंचाची उपाधी, देहाची व्याधी आणि मृत्यूची मगरमिठी यामधून स्वातंत्र्य मिळवायचा काही विचार प्रयत्न तुम्ही केलाय का. हा मार्मिक प्रतिप्रश्न ऐकून टवाळखोर चूप बसला. पण त्याचं विचारचक्र सुरू झालं. दुसऱ्या दिवशी तो त्या साधूला भेटून म्हणाला, आजपर्यंत मी स्वतःचा विचार केलाच नाही, पण आता मी काय करू ते मला सांगा. मग साधू बाबा बोलले, 2 वर्ष मौन धरून नामस्मरण कर. त्या दिवसापासून त्यानं दृढ निश्चयानं मौन धरलं आणि नामजपाचा तडाखा लावला. मौनाचा अवधी संपल्यावर साधूची पुन्हा गाठ पडली तेव्हा तो इसम डोळ्यात पाणी आणून म्हणाला, महाराज, मला सर्व मिळालं. मला नामानं जे समाधान मिळालं त्यापुढं इतर सगळ्या गोष्टी बाद आहेत, रद्द आहेत. निश्चयपूर्वक नामस्मरणाचं असं हे विलक्षण सामर्थ्य आहे. नामे ठेवावे चित्त तेच मानावे सत्य, हा निश्चय ठेवा मनात, मन होईल निभ्रांत. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज़.

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 223 दशक 17 समास 8 तत्व निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। नाभीपासून उन्मेष वृत्ती त्यालाच परा असं म्हणतात हे श्रोत्यांनी जाणावं। ध्वनिरूपी पश्चंती हृदयामध्ये वास करते, कंठामधून नाद झाला तर त्याला मध्यमवाचा असं म्हणतात, अक्षराचा उच्चार होतो त्याला वैखरी म्हणतात, नाभिस्थानी परावाचा म्हणजे अंतःकरणाचा ठाव होय, अंतःकरण पंचकाचा निर्णय असा आहे। मनात काहीही कल्पना नसताना सहजच जे स्फुरण होतं, शांत असताना आठवण होते, ते अंतःकरण हे जाणीवमय असतं। अंतःकरणाला आठवलं, पुढे होईल की नाही असं वाटलं, करू की नको असं वाटलं, त्याला मन म्हणायचं। संकल्प विकल्प म्हणजे मन, ते अंदाज घेत राहतं। पुढे बुद्धीचं रूप असलेला निश्चय आहे, करीनच किंवा करणार नाही असा निश्चय करतो, ती बुद्धी असते असं जाणावं। ज्या वस्तूचा निश्चय केला तेच पुढे चिंतन करायला लागला, त्याला चित्त म्हणायचं। पुढे कार्याचा अभिमान धरणं, हेच कार्य अगत्यानं करणं, कार्याला प्रवृत्त होणं, हा अहंकार असं आहे। अहंकार अंतःकरण पंचक, 5 वृत्ती मिळून एक होतं। कार्याचं वेगवेगळे भाग होऊन 5 वेगळे प्रकार होतात, 5 प्राण असतात, त्याप्रमाणे कार्याच्या अनुसार हे वेगळे होतात, अन्यथा वायूचं लक्षण एकच। सर्वांगामध्ये व्यान, नाभीमध्ये समान, कंठामध्ये उदान आणि गुदामध्ये अपान, मुख आणि नाकामध्ये प्राण असतो असं जाणावं, असं हे प्राण पंचक आहे। आता ज्ञानेंद्रिय पंचक पाहू। श्रोत्र, त्वचा, चक्षु, जीभ, नाक अशी ही ज्ञानेंद्रिय आहेत। वाचा, हात, पाय, शिस्न, गुद ही कर्मेंद्रिय आहेत। शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे विषय पंचक आहे। अशा तऱ्हेची ही 5 पंचके आहेत। असे हे 25 गुण मिळून सूक्ष्म देह होतो, त्याचं मिश्रण होतं, ते श्रवण केलं पाहिजे। अंतःकरण, व्यान, श्रवण, वाचा, शब्द हे आकाशाचे विषय। पुढे वायूचा विस्तार बोललेला आहे। मन समान, त्वचा, पाणी, स्पर्श, रूप हा पवनाचा विषय, असे आडेक साधून कोष्टक तयार करावं, म्हणजे पंचीकरण नीट समजेल। बुद्धी, उदान, नयन, चरण, रूप हे तेज विषयाचं दर्शन। संकेतानं बोललेलं मन घालून पाहावं। चित्त, अपान, शिश्व, जिव्हा, शिस्न, रस हे आप म्हणजे पाण्याचे विषय। अहंकार, प्राण, घ्राण, गुद, गंध हे पृथ्वीचे विषय आहेत, असं शास्त्राच्या मताद्वारे निरूपण केलं आहे। असा हा सूक्ष्मदेह आहे, तो पाहिल्यावर निस्संदेह होतो, मन घालून पाहिल त्यालाच हे उमजेल, असे सूक्ष्मदेह सांगितले। पुढे स्थूल देह सांगतो। आकाशाचे 5 गुण वर्तले, ते स्थूलामध्ये कसे आले? काम, क्रोध, शोक, मोह, भय हा पंचविध आकाशाचा गुण आहे। पुढे पंचविध वायू सांगतो। चलन, वलन, प्रसारण, विरोध आणि आकुंचन हे वायूचे 5 लक्षण आहेत। क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा, मैथुन हे तेजाचे 5 गुण आहेत। आता पुढे पाण्याचे गुण सांगतो। शुक्लित, श्रोणित, लाळ, मूत्र आणि स्वेद ही 5 आप लक्षण आहेत। पुढे पृथ्वीचे गुण सांगितले पाहिजेत। अस्थि, मांस, त्वचा, नाडी, रोम हे पृथ्वीचे पंचविध धर्म आहेत। पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या 5 मिळून 5 मिळून 25 मिळून स्थूल देहाला बोललं जातं। तिसरं देह कारण अज्ञान, चौथं देह महाकारण ज्ञान, हे 4 देह निरसन केले की विज्ञान आणि परब्रह्म। विचारपूर्वक हे 4 देह वेगळे केले, मी पण तत्वाबरोबर गेलं तर ते आत्मनिवेदन होऊन परब्रह्म प्राप्त होतं। विवेकाद्वारे जन्म मृत्यू चुकला, नरदेहाने मत्कृत्य साधलं, भक्तियोगाने कृतकृत्य सार्थक झालं, असं हे पंचीकरण विवरण केलं। ते ऐकल्याने ज्याप्रमाणे लोहाचं सुवर्ण होतं तसं झालं आहे। मात्र हाही दृष्टांत पूर्ण नाही, परिसाकडून परिस केला जात नाही, पण साधूला शरण गेल्यावर साधूच होता येतं। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अष्टम समास।

श्रोतेव नमस्कार। हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाच क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पाद गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

सुजन हो, या आधीच्या सूत्रामध्ये भक्ती वाढवणारी कर्म करावीत असं सूत्रकार नारद मुनींनी सांगितलेलं आहे. त्या कर्मांचा विचार इथे केलेला आहे. नियम असा आहे की गुणाप्रमाणे मनुष्याची वृत्ती बनते आणि वृत्तीप्रमाणे कर्म घडतात. ती ती योग्य कर्म घडावीत असं वाटत असेल तर त्या त्या कर्मांना पोषक असे चांगले गुण वाढले पाहिजेत. त्या गुणांचं पालन साधक भक्ताकडून योग्य प्रकारे नित्य झालं पाहिजे तर त्या गुणाप्रमाणे चांगल्या कर्मांचंही आचरण होईल.

असं ज्ञानेश्वरीत म्हटलेलं आहे. असा हा प्रकार आहे. असे अनेक गुण आहेत, पण त्यातले प्रमुख पाच गुण जे आहेत त्यांचा निर्देश ही 78व्या नारद भक्ती सूत्रामध्ये केलेला आहे. ही पाच संख्या यावत दैवी गुणांचं उपलक्षण स्वरूप आहे हे सांगण्याचं कारण असं असावं की कित्येक जण देवदेवतांची भक्ती करणारे दिसतात, पण ते त्या त्या देवदेवतांना संतुष्ट करण्याकरता प्रसंगी हिंसेचा अवलंब करीत असलेले दिसतात. श्रीमद भगवद्गीतेमध्ये तमोगुणी भक्तांचे असे प्रकार 17व्या अध्यायातल्या 5 आणि 6 क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगितले.

आणि जावाट लोक आहे. कर्षयंत शरीरदम भूतग्रामम जेतसा माम चैवांत शरीरदम तान विद्यासुर निश्चयान. याचा अर्थ असा आहे, जी माणसं शास्त्रविधी सोडून केवळ मनाच्या कल्पनेप्रमाणे घोर तप करतात, तसंच दंभ अहंकार कामना आसक्ती आणि बळाचा अभिमान यांनी युक्त असतात, त्याचप्रमाणे जे शरीराच्या रूपात असलेल्या भूत समुदायाला म्हणजे कुठला शरीर मन आणि इंद्रिय या रूपामध्ये असलेल्या पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचमहाभूतांना त्याचप्रमाणे अंतःकरणात राहणाऱ्या मलाही कृष्ण

सृजन हो तसेच कित्येक सकाम भक्ती करणारे असत्यता अवलंब करून देखील भक्ती करत असलेले दिसतात. तसेच अनेक प्रकारची कायिक वाचिक मानसिक पातक करून अंतर्बाह्य पावित्र्य नसताही किंबहुना त्या पातकाबद्दल त्यांना पश्चातापही झालेला नाही असेही काही जण देवदेवतांची भक्ती करणारे आढळतात. त्याचप्रमाणे ज्यांच्या अंतःकरणात यथार्थ आस्तिक्य बुद्धी नाही, गीतेमध्ये राजस तामस श्रद्धा जिला म्हटलं आहे, त्या श्रद्धेचा स्वीकार करून ते भक्ती करतात, त्यांची ती क्रिया खऱ्या भक्तीमध्ये समाविष्ट होत नाही. अशा भक्त म्हणवणाऱ्यांना खऱ्या भक्तीचं फळही प्राप्त होत नाही. जसं जमिनीत बी पेरण्या अगोदर ती नांगरली पाहिजे, सपाट केली पाहिजे, तिच्यातलं तण गवत इत्यादी पूर्ण काढून टाकलं पाहिजे, त्या जमिनीमध्ये ओल आली पाहिजे, मगच पेरणी करणं योग्य आहे. तस भक्ती बीजाची पेरणी ज्या अंतःकरणात करायची असते त्याची खरी तयारी या 78 व्या नारद भक्ती सूत्रामध्ये सांगितलेल्या साधनांनी होत असते.

सुजन हो, दैवी प्रकृतीतला विचार गीतेच्या 16 अध्यायामध्ये विस्ताराने सांगितलेला आहे. दैवी प्रकृतीची 26 लक्षणं आहेत. अभय, सत्व, संशुद्धी, ज्ञानयोग, व्यवस्थिती, दान, दम, यज्ञ, तप, आर्जव, अहिंसा, सत्य, अक्रोध, त्याग, शांती, अपैशून्य, दया, अलोलुप्त, मृदुता, लज्जा, अचापल्य, तेज, क्षमा, धैर्य, शौच, अद्रोह आणि मानाची अपेक्षा नसणं, अशी ही 26 लक्षणं आहेत. सूत्रातील 5 लक्षणांच्या द्वारे संक्षेपानं या सर्वांचा स्वीकार होतो. या लक्षणांचा मुद्दाम निर्देश करण्याचं कारण अनादिकालीन अशुभ संस्कारानं माणसाच्या अंतःकरणामध्ये नैसर्गिक हिंसा, असत्य, मालिन्य, पाप प्रवृत्ती, अश्रद्धा, सूक्ष्म रूपानं का असेना चौर्य प्रवृत्ती इत्यादी दुर्गुण असतात. वेदेन करिता प्रेरणा अनिवार्य विषय वासना, असं संत एकनाथ महाराजांनी म्हटलेलं आहे. पण या वृत्ती तितक्याच घातकही आहेत. लहान मुलांना निषिद्ध पदार्थ, मृत्तिका आदी भक्षणाची सहज प्रवृत्ती असते, पण ती आरोग्याची नाशक असते. ती प्रयत्नांनी दूर करणं हितावह असतं. त्याप्रमाणे हिंसा, असत्य, मालिन्य इत्यादी अन्याय्य प्रवृत्ती संसारातही बाधक आहेत. त्यांचा त्याग उचित आहे. कदाचित अपवाद भूत रूपानं यज्ञ, युद्ध इत्यादी कात हिंसा तसंच कुठं कुठं असत्य इत्यादी थोडं खपत असलं तरी भक्ती मार्गात हे दोष मुळीच खपत नाहीत. अहो, ज्याला भक्त व्हायचं आहे त्याला भगवंता व्यतिरिक्त अन्य कोणताही स्वार्थ, लोभ आणि काम नसतो. यापूर्वी अनन्यतेचा विचार आलेला आहे. तसंच दुस्संग त्याग, कामक्रोधादिकांचा त्याग देखील सांगितलेला आहे. हिंसा होण्याची स्वार्थ, लोभ, काम, क्रोध, द्वेष इत्यादी कारण आहेत. भक्त लक्षणामध्ये श्रीमद भगवत गीतेमध्ये 12 अध्यायामधील 13 आणि 14 श्लोकात म्हटलेलं आहे, अद्वैता सर्वभूतानां

ததம் யோகி யதாத்மா திருடநிஷ்சயஹ மய்யர்பித மனோபுத்திரியோ மத்பக்தஸ்ஸமே ப்ரியஹ. या तेराव्या आणि चौदाव्या श्लोकांचा अर्थ असा आहे, भगवंत म्हणतात जो कोणत्याही प्राण्याचा द्वेष न करणारा, स्वार्थरहित, सर्वांवर प्रेम करणारा आणि अकारण दया करणारा, माझेपणा आणि मीपणा नसलेला, सुखात आणि दुःखात समभाव असलेला आणि क्षमावान म्हणजे अपराध करणाऱ्याला देखील अभय देणारा असतो, तसंच जो योगी नेहमी संतुष्ट असतो, ज्यानं शरीर मन आणि इंद्रिय ताब्यात ठेवलेली असतात, ज्याची माझ्यावर दृढ श्रद्धा असते, तो मन आणि बुद्धी मला दर्पण केलेला माझा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. सुजन हो, ही अशी विशेषण गीतेमध्ये दिलेली आहेत, त्यामध्ये अद्वेष्टा हे प्रथम लक्षण आहे. जो अद्वेष्ट आहे तो हिंसा कशी करील, कोण्याही भूताचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. असं सर्वेश्वर पूजनाचं वर्म संत तुकाराम महाराज निर्मत्सर राहणं हे सांगतात. सर्वच मार्गात अहिंसा हे साधन मानलं जातं, पण भक्ती मार्गामध्ये अहिंसेला फार श्रेष्ठ स्थान आहे. ते भगवत प्रसाद संपादन करण्याचं साधन मानलं आहे. अहो, भागवतामध्ये म्हटलं आहे, तितिक्षया करुणया मैत्र्याच्या अखिल जंतुषु समत्वेन च सर्वात्मा भगवान संप्रसीदते. असं श्रीमद भागवत चौथा स्कंध 11वा अध्याय त्यातल्या 13व्या श्लोकामध्ये शुक महाराजांनी उद्धृत केलेलं आहे. याचा अर्थ असा, सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी तितिक्षा म्हणजे दुःख झालं तरी सहन करणं, करुणा मैत्री आणि समत्व ठेवल्यानं भगवान संतुष्ट होतो.

हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाच क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर धुंडा महाराज मठ उत्पाद गल्ली पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

0: बरायदर श्रोते हो, आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक.
2: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
8: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज मंगळवार, सकाळचे 7 वाजले आहेत. 7:05 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष. 7:10 प्रसारित होईल कार्यक्रम पण लक्षात कोण घेतो, सादर करत्या डॉक्टर विनीता परांजपे. 7:30 प्रसारित होईल इतनी शक्ती हमें देना दाता. 7:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते RS जवरे. 8:00 प्रसारित होईल कार्यक्रम या सुखांनो या, सादर करते विश्वास देशपांडे. 10:20 आपण ऐकू शकणार आहात आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करती श्रद्धा कराळे. 11:00 आम्ही प्रसारित करणार आहोत गजानन महाराज यांची आरती. 11:05 प्रसारित होईल कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती, सादर करत्या कविता गायधनी. 12:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके. 12:30 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम अर्थविश्व, सादर करते प्रमोद पुराणिक. 1:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम दिल ने पुकारा, सादर करत्या प्रांजली अफळे. 2:00 प्रसारित होईल कार्यक्रम अजिंक्य मी, सादर करते अरुण सूर्यवंशी. 2:30 फॉरेन लँग्वेज या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करती श्रद्धा कराळे. 3:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मैत्रकट्टा. 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्यसंगीताचा. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: रसिको नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 11 ऑगस्ट, आजच्या दिवशी सन 1961 मध्ये दादरा आणि नगर हवेली हा प्रदेश भारताचा केंद्रशासित प्रदेश बनला. आजच्याच दिवशी 1979 रोजी गुजरात राज्यातील मोरवी येथे धरणफुटीची मोठी दुर्घटना घडली होती. 1962 मध्ये सोव्हिएत युनियनने वोस्टोक 3 हे अंतराळ यान प्रक्षेपित केले. 1972 मध्ये व्हिएतनाम युद्धातून अमेरिकन सैन्याच्या शेवटच्या तुकडीने माघार घेतली. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
3: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद.
4: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
3: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींना. संध्याकाळी बाल्कनीत स्तोत्र म्हणत बसले होते. अव्या काय वह्या पुस्तकात बसलायस, चल कट्ट्यावर सगळे वाट बघताय. अरे यार, उद्या सबमिशनची लास्ट डेट. प्रॉब्लेम विचारला आईला, पण तिला वेळ कुठं आहे? काय भिडू. अरे आईला विचारायचे दिवस संपले. आपली ए आय आहे ना, हे बघ, तिला आपल्यासाठी वेळही असतो आणि तिच्याकडे उत्तरही असतं. दॅट टू विद इन नो टाईम यार, ॲट युअर सर्व्हिस ऑल टाईम, कुछ भी कभी भी. टाळ्या देत दोघंही कट्ट्याकडे पळाले. पण मी मात्र मित्रमैत्रिणींनो बसल्या जागी ए आयच्या चक्रव्यूहात अडते. आता ज्येष्ठ नागरिकांच्या सवयीप्रमाणे म्हटलं तर कुठल्याही गोष्टीची सुरुवात आमच्या वेळीनं ह्याच संवादाचा श्री गणेशा होणार. खरं ना? अहो, 10-20 वर्षाचा फरक, पण एकूण आपण टुपण याच कॅटेगरीतले. खरं की नाही? आता आजकाल ए आयचा हा गजर सर्वच क्षेत्रामध्ये आणि सर्वच वयोगटात असा काही गगनाला भिडलाय म्हणता. अहो, आपलं जगणं या सुनामीत बुडलंय, बुडणार की काय अशा शंकेनं माझ्या जीवाची अगदी घालमेल होते बघा. रेडीमेड, विना कष्ट, विना विलंब आपल्या समस्येचं सोल्युशन मिळतंय हा ठेवा गवसला म्हणून अनेक मंडळी अगदी हवेवर तरंगत आहेत. अहो, कुणाला नवा पर्याय सापडला म्हणून इतकंच काय, घरामध्ये कुणी बोलायला नाही. आता बोलण्यासाठी, मन मोकळं करण्यासाठी ए आय सारखी मैत्रीण मिळाली आहे असं म्हणत सगळेच जण आनंदाचे डोही, आनंद तरंग म्हणून तरंगत आहेत बघा. खरं की खोटं? वैज्ञानिक म्हणा, तंत्रज्ञ म्हणा, आपल्या बुद्धीची क्षमतेने पुढची झेप घेण्यासाठी सज्ज आहे. आज ए आय, उद्या काय, या प्रश्नाने मी मात्र अगदी भांबावून गेले. अहो, निसर्ग मानवापुढे मानव निर्मित हा यंत्र मानव निर्माण करण्याचा शास्त्रज्ञ तंत्रज्ञ अगदी अथक प्रयत्न करत आहेत. आणि ह्या प्रयत्नात तुमचं माझं माणूसपणच संपणार की काय? मित्रमैत्रिणींनो, हा प्रश्न माझ्यासारखा निसर्ग मानव असलेल्या तुम्हालाही पडत असेल. अहो, इतकंच काय, पण याच क्षेत्रातल्या तंत्रज्ञांना, शास्त्रज्ञांनाही हा प्रश्न सतावतोय बरं का. मी याला अपवाद नाही. ए आयची ही जादूची कांडी आणि तिच्या जादूचं गारूड खरोखरच पुढे काय, आज ए आय हा प्रश्न मनात पोखरतोय, मनाला उकरतोय. ह्या प्रश्नाचं हे जे काही सोल्युशन ए आय देते त्यासाठी खुलजा सिमसिमचा मंत्र म्हणायला नको की जादूचा दिवाही घासायला नको. बस आपण ॲपवर फक्त आपली इच्छा व्यक्त करायची. एका क्लिकवर माहितीच्या कोठाराचा दरवाजा खुल गया आणि तो बघताना आपली अवस्था मात्र होते अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील तो कराने. आणि हा अनुभव थरारक असला तरी सुद्धा भविष्याची भीती मनात सतत जाणवून देणारा आहे यात शंकाच नाही. ए आय ही खरोखरच 21व्या शतकातली एक जादूगारीणच म्हणायला हवी. बरं मित्रमैत्रिणींनो, अहो पूर्वीच्या पुराण कथातल्या दुष्ट कर्कश्य जादूगार किंवा जादूगारिणींप्रमाणे ही नाही करताच विनम्र सेवकाप्रमाणे मेसेज येतो, व्हॉट कॅन आय डू फॉर यू किंवा हाऊ कॅन आय हेल्प यू. वा मित्रमैत्रिणींनो, अहो इथूनच तर जादूची सुरुवात होते. आता सुरुवातीलाच खूप छान वाटलं बघा हा मेसेज वाचताना, कारण मला सांगा मदत मागायला जर आपण कुणाकडे गेलो तर काय अनुभव येतो? अतिशय त्रासिक वाकड तोंड करून कटु शब्दामध्ये गोड उपदेशाचे डोस आपल्याला पाजले जातात, मदत बाजूलाच राहते. अर्थात हा माझा अनुभव आहे आणि मला खात्री आहे तुमचाही अनुभव यापेक्षा काही वेगळा नसणार. पहिल्या पायरीवरून आनंदात मी दुसऱ्या पायरीवर जाते आणि मग माझी समस्या तिच्या पुढे ठेवते. अहो श्वास घेण्याआधी संवाद सुरू. ओके, पहिलंच वाक्य, वा किती छान आहे तुझा प्रश्न. आता हे वाचतात मी हुरळतेच, कारण आजवर शाळेपासून घरात दारात कुणालाही मी शंका किंवा प्रश्न विचारला की एकच, असले फालतू प्रश्न पडतातच कसे तुला, बिंडोक कुठली. अगं ती रमी ढमी बघ, सगळे तिचे प्रश्न ती सोडवते. माझा प्रश्न न सोडवता माझ्या डोक्यात भरलेल्या कांद्या बटाट्यांची आठवण मात्र न चुकता प्रत्येक जणांनी करून दिलेली आहे, करून देतोय. आता या पार्श्वभूमीवर माझ्या प्रश्नात एआयला काय छान दिसलं हे मात्र मी विचारलं नाही बरं का. हो उगाच हात दाखवून नाही, हात दाखवून नाही, प्रश्न विचारून अवलक्षण कशाला करा, बरोबर की नाही. एआय बरोबरच्या संवादाचे संवादी सूर असे सुरुवातीला जुळले आणि मग काय, मग तिचं स्वरूप कार्यक्षेत्र क्षमता तिच्या प्रवाहाच्या आणि प्रभावाच्या वायुवेगानं होणारा प्रसार लोकप्रियता हे सगळं जाणून घेण्याचं प्रचंड कुतूहल अनेक दिवस जे माझ्या मनात होत ते आता तिच्याच पुढे व्यक्त करायचं ठरवलं. हे सगळं प्रकरण वाढता वाढता वाढत गेल्यावर तुमच्या माझ्या माणसातल्या माणसाला अस्तित्वच नसेल का? आपलं अस्तित्वच ही एआय ग्रासून संपवून तर टाकणार नाही ना, या भीतीचा शंकेचा गोळा कायम मनात आहे, पोटात आहे. अहो भीती शंका चिंता याच स्वरूप एआयच्या प्रगतीची घोडदौड हा खरोखरच गंभीर आणि भीषण विषय झालाय आज. पण लक्षात कोण घेत खरं की नाही? हो पण मित्रमैत्रिणींनो असं नाही ह, मला जसा प्रश्न पडला तुम्हालाही तो पडतो, कारण तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांप्रमाणेच या क्षेत्रातल्या तंत्रज्ञ शास्त्रज्ञ असलेल्या अच्युत गोडबोले रोहित पांढारकर यांच्यासारख्या अनेकांना पडलाय. एआय क्रांतीवर लिहिलेल्या लेखात बुद्धिमत्तेचं संवर्धन कि अस्तित्वाचं विसर्जन हा नेमका प्रश्न उपस्थित करून त्यावर त्यांनी त्या लेखामध्ये विवेचन केलेलं आहे. पण मी मात्र माझ्या शंका किंवा प्रश्न थेट एआयलाच विचारले, भविष्यातील अस्तित्वाची भीती तळमळ तिलाच सांगितली. ते ऐकताच एआयने मला दिलासा दिला, मला म्हणाली अगं भिण्याचं कारणच नाही, भीती सोड, मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन, तू विचार मी तयार आहे. आणि मग काय मित्रमैत्रिणींनो, एआय आणि मी आमच्यातला मेसेजच्या माध्यमातून थेट चॅट किंवा संवाद रंगला. तो लाईव्ह संवाद म्हणजे मेसेजचा तुमच्या बरोबर मला शेअर करायचा आहे, पण आत्ता आज नाही, त्यासाठी पुन्हा भेटूया पुढच्या भागात. हो, पण तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, हळद काढणी संदर्भामधील काही टिप्स आणि हळद शिजवण्याच्या काही पद्धती याविषयी थोडं जाणून घेऊया। हळदीची 80 ते 90% पाणी वाळली की पिकाचा पाला जमिनीलगत धारदार खुरप्यानं कापून घेतला पाहिजे। 4 ते 5 दिवसात शेतात तो वाळू द्यावा, त्यानंतर गोळा करून घ्यावा। त्याचा उपयोग हळद शिजवण्यासाठी इंधन म्हणून चांगल्या प्रकारे या पाल्याचा आपण वापर करू शकतो। पाला कापणीनंतर 8 ते 10 दिवसाच्या नंतर थोडीशी जमीन भेगावली की कुदळीच्या सहाय्यानं हळदीची काढणी करावी। इतर कोणत्याही लोखंडी हत्याराचा वापर आपण केला तर काढणीच्या वेळेस गड्डे चिरल्या जाण्याची शक्यता असते, त्यामुळे वरांब्यातील गड्ड्याचे 3 ते 4 सेंटीमीटर समोर कुदळ एकाच ठिकाणी 1 ते 2 वेळा जोराने मारून दांडा उलट दिशेने दाबल्यास गड्डा सर्व हळदकुंडासह उलटा होतो। मात्र कुदळी वेगवेगळ्या ठिकाणी मारल्यास गड्डा फुटून हळकुंड फुटण्याची शक्यता जास्त असते, हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे। जसं आपण हळद काढणी संदर्भात काही बाबी छोट्या छोट्या असतात त्या आपण पाहिल्या, तसं हळद शिजण्याच्या संदर्भात सुद्धा काही पद्धती आहेत। तर हे जी आहे की साधी जुनी पद्धत जी आपण म्हणतो त्याच्यामध्ये हळद कमी प्रमाणात उपलब्ध असते तेव्हा या पद्धतीचा वापर करतो आपण। त्याच्यामध्ये असतं काय असतं की योग्य क्षमतेच्या काईलमध्ये ओली हळद जी आहे साधारणतः 3 ते 4 चतुर्थांश भरली जाते आणि त्याच्यानंतर हळदीवर 4 ते 5 सेंटीमीटर पाणी ठेवलं जातं। त्यावर वाळलेल्या हळदीचा पाला गुणपाठ वापरून कायलीतील हळद झाकतात। या पद्धतीनुसार हळद शिजवण्याची प्रक्रिया चांगली होते, पण संपूर्ण हळद एकसारखी व चांगली शिजते। मात्र हळदीचा जो पाला व गुणपाठ यांच्यातून वाफ उडून गेल्यामुळं शिजत असलेल्या हळदीवर वाफेचा दाब संतुलित झाल्यामुळं हळद शिजण्यास थोडासा उशीर लागतो। दुसरी एक पद्धत आहे की पत्र्याच्या आयताकृती कुकरची पद्धत। ही अत्यंत सोपी आणि सुटसुटीत पद्धत आहे। ही पद्धत जी आहे तामिळनाडू कृषी विद्यापीठ जी आहे किंवा कोयंबतूर मधील जे आपलं काही कृषी विद्यापीठ आहे त्यांनी विकसित केली। या पद्धतीमध्ये साधारणतः 0.5 मिलीमीटर बाय 0.7 मिलीमीटर बाय 0.5 मिलीमीटर आकाराचं सच्छिद्र ट्रे कच्च्या हळदीने पूर्णपणे भरून पाणी टाकलेल्या 1.2 मीटर बाय 0.9 मीटर बाय 0.75 मिलीमीटर आकाराच्या मोठ्या चौकोनी ट्रेमध्ये ठेवतात। या पद्धतीमध्ये मोठ्या ट्रेमध्ये 3/4 हळद भरलेल्या उकळत्या पाण्यात छोट्या ट्रेमधील हळद शिजत असल्यानं चांगल्या प्रकारे व एकसारखी शिजल्यामुळं हळदीची प्रत सुधारते। त्याशिवाय हळद शिजण्यासाठी लागणाऱ्या इंधनात आणि वेळेत आणि मजुरीत बचत होते। आणखी एक पद्धत आहे की हळद शिजवण्याची कुकर पद्धत ज्याला म्हणतो आपण। या पद्धतीमध्ये ट्रॅक्टर ट्रॉलीवर पाण्याच्या वाफेची टाकी ठेवली जाते, यामध्ये तयार झालेली वाफ ड्रममध्ये सोडली जाते आणि हळद वाफेवर शिजवली जाते। या ट्रॉलीवर एकूण 4 ड्रम बसवलेले असतात। एकावेळी 2 ड्रममधील हळद शिजवता येते। हळद शिजवण्यासाठी बाभूळ, निलगिरी किंवा इतर जळाऊ लाकूड वापरतात। 2 ड्रम हळद शिजवण्यासाठी साधारणतः 15 ते 20 मिनिटं एवढा वेळ लागतो। पाण्याची पातळी कमी झाल्यास STP पंपाद्वारे याच्यामध्ये पाणी भरण्याची गरज भासत नाही। हळद शिजवणे आणि पाणी भरणे या दोन्ही क्रिया एकाच वेळी केल्या जातात आणि या हळद शिजवण्याच्या मशीनची किंमत साधारणतः 2.5 ते 3 लाख रुपये आहे। यामध्ये हळद मुख्यतः वाफेवर शिजत असल्यानं दर्जावर प्रत चांगली राहते। तर याविषयी आपल्याला जर सविस्तर आणखी काही जाणून जर घ्यायचं असेल तर कृषी विज्ञान केंद्र कडा येथील कृषी विशेषज्ञ उद्यान विद्या यांच्याशी संपर्क करा आणि आवश्यकतेनुसार हे तंत्रज्ञान वापरा। नमस्कार।
1: कृषी संदेश।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253 2 39 21 21.

0: आणि विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक।
2: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी।
5: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
8: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
7: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
8: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
7: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
9: नमस्कार रसिक श्रोते, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो। मंडळी, या कार्यक्रमाच्या मागच्या भागामध्ये आपण पंडित शिवकुमार शर्मा यांच्याबद्दल बोललो होतो, त्याचा पहिला भाग आपण त्यावेळी पाहिला आणि आज त्याचा पुढचा भाग आपण पाहतो आहोत। आपण त्यावेळी हे पाहिलं की लता दीदी आणि पंडितजी शिवकुमार शर्मा यांच्या व्यक्तिमत्वामध्ये कारकिर्दीमध्ये काही साम्यस्थळं होती, ती देखील मी आपल्याला सांगितली। त्यांनी संतूरसाठी एवढी प्रचंड साधना केली की संतूरशी त्यांचं जे नाव निगडीत झालं ते कायमस्वरूपी। संतूर आणि पंडित शिवकुमार शर्मा या एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या। मंडळी, पंडितजींच्या जीवनातला एक प्रसंग मी आपल्याला सांगतो। एकदा दिल्लीला कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर त्यांचा कार्यक्रम सुरू होता। पंडितजींचा जन्म जम्मू काश्मीरचा, त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्या श्रोत्यांशी ते डोगरी भाषेतूनही संवाद साधायचे। शिवकुमारजी संतूर वाजवताना लाकडी छडीचा वापर करायचे। तिथं उपस्थित असलेल्या एका जम्मू काश्मीरच्या विद्यार्थिनीनं उत्सुकतेनं त्यांना विचारलं की संतूरवर ठेवलेलं ही काय आहे। तेव्हा हसत हसत शिवकुमारजी डोगरी भाषेतच उत्तरले, ये अखरोट की लकड़ी है, अखरोट की लकड़ी से ये बनाई जाती है और इसे कलम कहते हैं। हे सांगताना शिवकुमारजींच्या चेहऱ्यावर एक मिश्किल हसू होतं, कारण विद्यार्थी आणि कलम म्हणजे पेन यांचा घनिष्ठ संबंध। तेव्हा कार्यक्रमाचे निवेदक प्रसंगावधान राखून चटकन म्हणाले, और पूरे विश्व में यही एक कलमधारी है। आणि हे खरंच होतं, संतूर म्हणजे पंडित शिवकुमार शर्मा हे समीकरणच होतं। काश्मीरला धरेवरचं स्वर्ग म्हटलं जातं। निसर्गानं मुक्त हस्तानं काश्मीरवर सौंदर्याची उधळण केली आहे। तेच काश्मीरचं सौंदर्य घेऊन हा लावण्याचा गाभा प्रकटला। आपल्याकडे संतांनी विठ्ठलाला लावण्याचा गाभा म्हटलाय। पंडित शिवकुमार शर्मा म्हणजे त्यांच्या भक्तांसाठी हाच लावण्याचा गाभा होते असं मला वाटतं। पंडित शिवकुमारची म्हणजे मला सौंदर्य यात्री वाटतात। रेशमी सोनेरी अंजेरी रंगाचा कुर्ता, चेहऱ्यावर अनिर्बंध रुळणारे कुरळे केस आणि मनाचं सौंदर्य प्रतिबिंबित करणारा चेहरा. ते जेव्हा संतूर वाजवायचे

तेव्हा सौंदर्याची जणू दोन रूप प्रकट व्हायची. त्यांच्या सुरातलं सौंदर्य आणि स्वतः त्यांचं मूर्तिमंत सौंदर्य. ते आपल्या कलाविष्कारात मग्न असताना स्वतः तर देहभान हरपून जायचे, पण पंचयित व्हायची ती श्रोत्यांची. पंडितजींकडे पाहावं की त्यांच्या सुरांकडे लक्ष द्यावं, यातच रसिकांचा गोंधळ व्हायचा. आणि एकाच वेळी डोळे आणि कान तृप्त व्हायचे. पंडितजींची संगीत समाधी लागलेली असायची आणि रसिकांची श्रवण समाधी. कुरूपता या माणसाला मंजूरच नव्हती, मग ती कुठलीही असो. पंडित शिवकुमारजींवर बोलता बोलता मला रवींद्रनाथ टागोरांच्या चरित्रातली एक घटना आठवते. टागोरही अत्यंत देखणं व्यक्तिमत्व लाभलेले महान कलाकार, शिक्षणतज्ञ, संगीतकार, नाटककार, लेखक असे सारे सारे गुण सामावलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व. त्यांच्याही अंगात रेशमी सोनेरी अंजिरी कुर्ता असायचा. तेही सौंदर्याचे उपासक आणि पूजक होते. असं सांगितलं जातं की टागोरांना गुरुदेव ही उपाधी प्रथम महात्मा गांधींनी दिली आणि गांधीजींना महात्मा ही उपाधी प्रथम टागोरांनी दिली. दोघेही एकमेकांचे चाहते होते. आचार्य रजनीशांनी आपल्या व्याख्यानात गांधीजी आणि टागोरांच्या भेटीचा एक प्रसंग सांगितला होता. गांधीजी एकदा टागोरांकडे राहायला गेले होते. गांधीजी कुठेही असले तरी आपलं संध्याकाळचं फिरणं कधीच चुकवत नसत. ते फिरायला निघाले तेव्हा रवींद्रनाथ त्यांना म्हणाले, बापूजी जरा थांबा, मी सुद्धा येतो तुमच्याबरोबर, तेवढ्याच आपल्या गप्पा होतील. आणि मग रवींद्रनाथ आरशासमोर उभे राहून आपली केस विंचरू लागले, कपडे ठाकठीक करू लागले. इकडे गांधीजी त्यांची वाट पाहत कंटाळले होते. गांधीजी त्यांना म्हणाले, अहो आता या वयात कशाला पाहिजे एवढा नट्टापट्टा, कोण तुमच्याकडे पाहणार आहे? तेव्हा रवींद्रनाथांनी दिलेलं उत्तर अतिशय सुंदर आणि त्यांची सौंदर्य दृष्टी स्पष्ट करणार आहे. ते म्हणाले, कोणी पाहणार आहे म्हणूनच आपण सुंदर राहायचं का? आपण सुंदर राहिलो तर आपल्या मनाला तर चांगलं वाटतंच, पण समोरच्या पाहणाऱ्या व्यक्तीलाही आनंद होतो, तिच्या मनाला दुःख होईल. मी अस्वच्छ राहिलो, कुरूप राहिलो तर तिच्या मनाला दुःख होईल. माझ्या मते कुरूपता म्हणजे हिंसा आणि सुंदरता ही अहिंसा. आयुष्यभर अहिंसेचे पुजारी राहिलेल्या गांधीजींनी कुरूपता म्हणजे हिंसा आणि सौंदर्य म्हणजे अहिंसा ही आगळीवेगळी हिंसा आणि अहिंसेची व्याख्या प्रथमच ऐकली असावी. नुसते सत्याचे उपासक असण्यापेक्षा सत्यम शिवम सुंदराचे उपासक असणं कधीही चांगलं, हेच जणू रवींद्रनाथ त्यांना सांगत होते. पंडित शिवकुमार शर्मा यांनी सुद्धा आयुष्यभर सत्यम शिवम सुंदराची उपासना केली. शिव तर त्यांच्या नावात होतच. शिव आणि हरी म्हणजे हरिप्रसाद चौरसिया जेव्हा एकत्र आले तेव्हा अतिशय सुमधूर असं चित्रपट संगीत प्रकटलं. अनेक चित्रपटातून हा सिलसिला शास्त्रीय संगीताचं रूप घेऊन रसिकांपुढं आला आणि रसिकांना तो प्रचंड आवडला. शिवकुमारजींच्या संतूरबद्दल तर काय बोलावं,
ज्याच्यातून शास्त्रीय संगीत निघणं शक्य नाही. अशा संतूर या तंतुवाद्याला जागतिक स्तरावर त्यांनी शास्त्रीय संगीताचं अधिष्ठान प्राप्त करून दिलं. संतूर हे वाद्य सुफियाना मौसिकी म्हणजे सुफी पंथात ईश्वराची साधना करण्यासाठी वापरलं जायचं. त्यालाच शततंत्र वीणा असंही मूळ नाव होतं. त्याला पंडितजींनी जगभर प्रतिष्ठा मिळवून दिली. संगीताच्या रक्तात असलेल्या ईश्वरी देणगीला त्याने अखंड साधनेची जोड दिली, म्हणूनच हे यश ते मिळवू शकले. आपल्या यशाबद्दल बोलताना ते जे म्हणतात ते आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवण्यासारखं आहे. ते म्हणतात, तुमच्या आयुष्यात सर्वाधिक महत्त्वाचं काय असेल तर ते आहे अपयश, कारण त्यामुळेच तुमचा प्रवास यशाकडे सुरू होतो. कोणतीही माणसं उगाचच मोठी होत नाहीत. अपयशानं निराश न होता, खचून न जाता आपली वाटचाल सुरू ठेवायची असते. आपलं ध्येय कधीही दृष्टीआड होऊ द्यायचं नसतं. हेच पंडित शिवकुमारजींनी आपल्याला सांगितलं, हाच त्यांचा संदेश आहे. तर असे हे पंडित शिवकुमारजी शर्मा आणि असं होतं त्यांचं सुंदर संगीत आणि व्यक्तिमत्व. तर मंडळी, आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्यापुरता आपला निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया तिलक राज थापर यांचं शैलेंद्र सिंग यांच्या आवाजात तराना या चित्रपटामधलं हे गीत. गीताला संगीत दिलं आहे राम लक्ष्मण यांनी.

0: पैसे पाठवायचेत, तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया मैं सुंदर हूँ या चित्रपटामधलं. शब्दरचना आनंद बक्षी यांची. ऐकूया आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

मुझे छू नया ताल नई तान।

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत एक नया रिश्ता या चित्रपटामधलं निदा फाजली यांचं गीत भूपेंद्र सिंग यांच्या आवाजात, संगीतकार खय्याम.

0: नाशिक मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे मुकाबला या चित्रपटामधलं वर्मा मलिक यांचं गीत. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी. हे गीत आपण ऐकणार आहोत हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटामधलं.

0: आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत, काली बस्ती या चित्रपटामधलं. आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात अंजानी यांची गीतरचना. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाली यांनी.

0: जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड मध्ये शिक्षण असो किंवा नोकरी, जर्मन भाषेचे ज्ञान नेहमीच महत्वपूर्ण भूमिका निभावते आणि याचसाठी आपल्या सेवेत सादर आहे NILS ऑनलाईन जर्मन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. विद्यार्थ्यांपासून नोकरदारांपर्यंत सर्वांना जर्मन शिकण्याची संधी. आजच संपर्क करून काही प्रवेशांवर 50% सूट मिळवा. संपर्क 9739739181.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात महेंद्र कपूर यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत घर घर की कहानी. या चित्रपटामधलं गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी वशर.
2: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. शारदाताईंचा 75वा वाढदिवस होता. घरात नातवंडांचा गोंधळ, स्वयंपाकघरातून पुरणपोळीचा येणारा सुगंध, अनेक दिवसांनी एकत्र आलेलं संपूर्ण कुटुंब. केक कापला, फोटो झाले, हशा रंगला. दुपारच्या जेवणानंतर गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात मोठा मुलगा म्हणाला, आई आता जुनं घर विकून टाकूया. धाकटा लगेच म्हणाला, नाही दादा, नाही, ते बाबांचं घर आहे. अरे म्हणूनच तर विकायचं म्हणतोय. नाही, मला ते जपायचंय. क्षणात वातावरण बदललं, आवाज चढले, दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम होते. शारदाताई मात्र शांत बसल्या होत्या. त्या हळूच उठल्या, देवघरात गेल्या, भिंतीवरच्या आपल्या पतीच्या फोटो समोर काही क्षण उभ्या राहिल्या आणि मग त्या मुलांकडे वळून म्हणाल्या, हे घर बांधताना तुमचे बाबा दिवसा नोकरी करायचे आणि रात्री स्वतः विटा मोजायला यायचे. अरे तुमच्या शिक्षणासाठी मी माझे दागिने विकले. क्षणभर त्या थांबल्या, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्या पुढे म्हणाल्या, हे घर तुम्हा दोघांसाठीही बांधलं होतं. त्यांनी एकमेकांविरुद्ध उभं राहण्यासाठी नाही. घरात शांतता पसरली. दोन्ही मुलांनी एकमेकांकडे पाहिलं. मोठा मुलगा हळूच म्हणाला, आई बाबांनी मृत्यूपत्र करून ठेवलं असतं तर. शारदाताईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्या फक्त एवढंच म्हणाल्या, तुमच्या बाबांना तुमच्यावर खूप विश्वास होता. पण त्यांनी त्यांची शेवटची इच्छा लिहून ठेवली नाही. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
3: नमस्कार, मी ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत उषा खन्ना यांच्या स्वरात. असद भूपाली यांच्या या गीताला संगीत आहे रवींद्र जैन यांचं. चित्रपट मेरी बीवी की शादी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात ऐकूया जावेद अख्तर यांचं गीत जीवन एक संघर्ष या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि हे गीत ऐकूया अमित कुमार आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू.
2: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आता आपण ऐकणार आहोत मजरूह सुलतानपुरी यांचं. ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात. हे गीत आहे इम्तिहान या चित्रपटामधलं, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

Man!

0: आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-2611 या क्रमांकांवर.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया गॅम्बलर या चित्रपटामधलं. ही गीतरचना आहे नीरज यांची. ऐकूया लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे प्रेमबंधन या चित्रपटामधलं. ऐकूया आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल, आणि हे गीत ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत जानू या चित्रपटामधलं, मनहर उधास यांच्या आवाजात. गीतकार जैनेंद्र जैन, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: नमस्कार नाशिककर, मी महेश मांजरेकर बोलतो आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आणि हे गीत ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात। गीतरचना मजरूह सुलतानपुरी यांची, संगीतकार राहुल देव बर्मन आणि हे गीत आहे मेरे जीवन साथी या चित्रपटामधलं।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला
2: भेट. ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे वर्मा मलिक यांचं. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट मुकाबला.

0: पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो, आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: अहो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
3: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
2: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
4: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेले गीत. आनंद बक्षी यांची गीतरचना. हे गीत आहे गाय और गौरी या चित्रपटामधलं. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MScIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278. स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: कार्यक्रमात आता ऐकूयात राम कदम यांच्या संगीताने सजलेलं सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातलं ग दि माडगुळकर यांचं गीत।

ऐकूया गंगाधर महांबळे यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. योग्य योग्य मी वाट पाहिन या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांचा, संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात. हे गीत आहे जगाच्या पाठीवर या चित्रपटामधलं.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: नमस्कार नाशिककर, मी सुनील बर्वे बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं गीत वसंत अवसरे यांची शब्दरचना. या गीताला संगीत साज आहे वसंत पवार यांचा आणि हे गीत आपण ऐकणार आहोत अवघाची संसार या चित्रपटामधलं.

0: जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड मध्ये शिक्षण असो किंवा नोकरी, जर्मन भाषेचे ज्ञान नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. आणि याचसाठी आपल्या सेवेत सादर आहे NILS ऑनलाईन जर्मन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. विद्यार्थ्यांपासून नोकरदारांपर्यंत सर्वांना जर्मन शिकण्याची संधी. आजच संपर्क करून काही प्रवेशांवर 50% सूट मिळवा. संपर्क 9739739181.
1: कार्यक्रमात आता ऐकूया जगदीश खेवळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे प्रभाकर जोग यांचं.

0: रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 11 ऑगस्टच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. सौदीत अरामकोच्या तेल प्रकल्पावर हल्ला, येमेनमधील हुती बंडखोरांचा दावा. सौदी अरेबियाच्या नैऋत्य भागातील अमारकोच्या तेल प्रकल्पावर हल्ला केल्याचा दावा येमेनमधील इराण समर्थित हुती बंडखोरांनी रविवारी केला. सन 2022 युद्धविरामानंतर शांत झालेला येमेनमधील गृहयुद्धाचा संघर्ष वाढत्या तणावामुळे पुन्हा भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हुतींचे लष्करी प्रवक्ते याह्या सारी यांनी सांगितले की जाझान शहरातील अरामको रिफायनरीला ड्रोनने लक्ष्य करण्यात आले. सौदी ड्रोननी येमेनमधील हज्जाह आणि सादा प्रांतावरील हवाई हद्दीचे उल्लंघन केल्याच्या प्रत्युत्तरात हा हल्ला करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सौदी ऊर्जा मंत्रालयाने रविवारी सकाळी अरामकोच्या प्रकल्पात आग लागल्याची माहिती दिली. कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि आग विझवण्यात आली असे मंत्रालयाने सांगितले आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. देशवासियांच्या सुरक्षेसाठी ऑपरेशन सिंदूर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन. ऑपरेशन सिंदूरने देशाच्या सशस्त्र दलांचे अद्वितीय शौर्य अधोरेखित केले, तसेच आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी भारत कोणत्याही थरापर्यंत जाऊ शकतो असा संदेश या मोहिमेने जगाला दिला, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी केले. दिल्ली छावणीतील बेस हॉस्पिटलमध्ये आयोजित सिंदूर महारक्तदान यात्रा या कार्यक्रमात ते बोलत होते. पाकिस्तान स्थित सूत्रधार आणि त्यांच्या हस्तकांचा खात्मा करून भारताकडे वाईट नजरेने पाहण्याचे धाडस करणाऱ्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील हे दाखवून दिल्याबद्दल त्यांनी संरक्षण दलांची प्रशंसा केली. या शिबिरात सहभागी झालेल्या रक्तदात्यांमध्ये महाराष्ट्रातील सुमारे 1000 कुस्तीगीर आणि खेळाडूंचा समावेश होता, असे संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. स्वातंत्र्य दिनापासून चालकांना मराठी सक्ती, परिवहन मंत्री सरनाईक यांचं प्रतिपादन. आम्ही रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी 105 दिवसांची मुदत दिली, आता मुदत देणार नाही. राज्य सरकारकडून अमराठी चालकांना 15 ऑगस्टपर्यंत मराठी भाषा शिकण्यासाठी मुदत देण्यात आली होती. आता ज्यांना मराठी बोलता येणार नाही त्यांच्यावर रितसर कारवाई केली जाणार आहे, असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. 105 दिवसांमध्ये ज्या अमराठी रिक्षा चालकांना मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान घेता आले अशा चालकांवर कारवाई होणार नाही, असे सरनाईक म्हणाले. राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी राज्य सरकारने मराठी भाषेची सक्ती केली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर इथल्या मातीतील भाषा बोलता येणे हे स्वाभाविक आहे, त्यामुळे राज्य सरकारने महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सीचा व्यवसाय करणाऱ्या चालकांना मराठी भाषा बोलता आली पाहिजे असा आग्रह केला आहे. राज्य सरकारने सर्व रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी आता मराठी अनिवार्य केली आहे. राज्य सरकारने अमराठी चालकांना मराठी बोलता यावी यासाठी आतापर्यंत प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. यानंतर आता राज्य सरकारकडून येत्या स्वातंत्र्य दिनापासून म्हणजेच 15 ऑगस्टपासून मराठी बोलता न येणाऱ्या किंवा उद्दामपणे मराठी बोलण्यास टाळाटाळ करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई केली जाणार आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. शोभायात्रेतून आदिवासी संस्कृतीचे दर्शन, आदिवासी दिनानिमित्त मिरवणूक. जागतिक आदिवासी दिनानिमित्त रविवारी शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. संस्कृतीचे दर्शन, पारंपरिक वेशभूषा, नृत्य सादर करत आदिवासी समाजबांधवांनी सहभाग घेतला. भगवान बिरसा मुंडा यांनी आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांना अभिवादन करण्यात आले. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे शोभायात्रा काढण्यात आली. डीजेच्या तालावर विविध गीते सादर झाली. या गाण्यांसोबत तरुणाईने जल्लोष साजरा केला. हातात तांबडा आणि पांढरा झेंडा, राघोजी भांगरे आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमा घेऊन युवकांनी या शोभायात्रेत सहभाग नोंदवला. दुपारी 2 शोभायात्रेस सुरुवात झाली. साधारणतः 5 ही रॅली सुरू होती. महिला, पुरुष आणि लहान मुले, तरुण तरुणी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. डोक्यावर पिसांचे मुकुट, अंगावर पारंपरिक दागिने आणि हातात ढोल, ताशे, बासरी, तारपा घेऊन सहभागींनी संपूर्ण मार्गावर आदिवासी गीत आणि नृत्य सादर केले. आदिवासी समाजाची जीवनशैली, शेती, सण आणि लोककलांचे देखावे सादर करण्यात आले. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि नृत्याने शहराचे वातावरण भरून गेले. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी उभे राहून या शोभायात्रेचे स्वागत केले. दरवर्षी 9 ऑगस्टला आदिवासी दिन साजरा केला जातो. गोल्फ क्लब येथे सभास्थळी शोभायात्रेचा समारोप झाला. बातमीपत्रात आता एक विशेष निवेदन. महर्षा चित्रपट संस्था नाशिक आयोजित महर्षी लघुपट महोत्सव 2026 पारितोषिक वितरण कार्यक्रम होणार आहे. प्रमुख उपस्थिती असणार आहे जय जय श्री स्वामी समर्थ या मालिकेत श्री स्वामी समर्थ यांची भूमिका साकारलेले अभिनेते अक्षय मुडावतकर. हा कार्यक्रम मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5:30 परशुराम सायखेडकर नाट्यगृह नाशिक या ठिकाणी होणार आहे. सर्व नाशिककरांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आयोजकांनी सांगितले आहे. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 02-253-2-39-21-21.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांचं गीत, संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत भिंतीला कान असतात या चित्रपटामधलं.

0: रोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना, आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत, लक्ष्मीची पावले या चित्रपटामधलं. सुधीर मोघे यांची शब्दरचना. या गीताला संगीत दिलं आहे श्रीधर फडके यांनी. आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात डॉक्टर वसंत अवसरे यांचं आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात. गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सोबती या चित्रपटामधलं गीत. शब्दरचना आहे गंगाधर महांबरे यांची. गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी आणि हे गीत ऐकूयात टी मीना यांच्या आवाजात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकणार आहोत संगीतकार यशवंत देव यांचं लता मंगेशकर यांच्या स्वरात. आणि हे गीत ऐकूयात कामापुरता मामा या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात आता ऐकूयात ग दि माडगुळकर यांचं गीत सुवासिनी या चित्रपटामधलं आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज श्रोते हो। आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या। आजची गोष्ट शेवटची सही। शारदाताईंचा 75वा वाढदिवस होता। घरात नातवंडांचा गोंधळ, स्वयंपाकघरातून पुरणपोळीचा येणारा सुगंध, अनेक दिवसांनी एकत्र आलेलं संपूर्ण कुटुंब। केक कापला, फोटो झाले, हशा रंगला। दुपारच्या जेवणानंतर गप्पा सुरू होत्या। तेवढ्यात मोठा मुलगा म्हणाला, आई आता जुनं घर विकून टाकूया। धाकटा लगेच म्हणाला, नाही दादा नाही, ते बाबांचं घर आहे। अरे म्हणूनच तर विकायचं म्हणतोय। नाही, मला ते जपायचंय। क्षणात वातावरण बदललं, आवाज चढले, दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम होते। शारदाताई मात्र शांत बसल्या होत्या। त्या हळूच उठल्या, देवघरात गेल्या, भिंतीवरच्या आपल्या पतीच्या फोटो समोर काही क्षण उभ्या राहिल्या आणि मग त्या मुलांकडे वळून म्हणाल्या, हे घर बांधताना तुमचे बाबा दिवसा नोकरी करायचे आणि रात्री स्वतः विटा मोजायला यायचे। अरे तुमच्या शिक्षणासाठी मी माझे दागिने विकले। क्षणभर त्या थांबल्या, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले। त्या पुढे म्हणाल्या, हे घर तुम्हा दोघांसाठीही बांधलं होतं त्यांनी, एकमेकांविरुद्ध उभं राहण्यासाठी नाही। घरात शांतता पसरली। दोन्ही मुलांनी एकमेकांकडे पाहिलं। मोठा मुलगा हळूच म्हणाला, आई बाबांनी मृत्यूपत्र करून ठेवलं असतं तर। शारदाताईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळले। त्या फक्त एवढंच म्हणाल्या, तुमच्या बाबांना तुमच्यावर खूप विश्वास होता, पण त्यांनी त्यांची शेवटची इच्छा लिहून ठेवली नाही। कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा।
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे। आपण आत्ताच एक कथा ऐकली। ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्येक

आयुष्य घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्यापुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91300020888 विश्वास बँक विश्वासाचं नातं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं सगळं, तुमचा आवाज श्रोते हो. वृत्तीची निवृत्ती या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर हरी कुलकर्णी आणि नेहमीप्रमाणेच आपल्यासोबत आहेत कविता गायधनी. आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. कविताजी नमस्कार.
1: नमस्कार हरिभाऊ. आज खरं म्हणजे ना मी पिकनिकच्या मोडमध्ये आहे, त्याच्यामुळे आज मी खरं म्हणजे कार्यक्रमाला आलेच नसते, पण धावत धावत कशी बशी पोहोचली आहे बरं का.
0: अरे कशी बशी म्हणजे पिकनिक.
1: हो मग अहो, एवढं काय छान वातावरण पडलंय या कुंद वातावरणात ना, परत यायचं मनच होत नव्हतं. आणि किती छान मस्त हवा पडली आहे, रोजचा पाऊस चाललाय आणि काय सगळीकडे हिरवंगार दिसतंय, मस्त सगळीकडे असं वाटत होतं पृथ्वीने हिरवे शेलेच पांघरले आहेत, त्यामुळे ते बघायला इतकी मजा येते ना. मी फिरतीये सध्या मस्त पैकी.
0: पण हे जे शेले तुम्ही जे म्हटलेत ना हिरवे,
1: हा
0: ते फक्त पृथ्वीचेच नाही बरं का,
1: म्हणजे काय
0: विठ्ठलाचे सुद्धा असू शकतात.
1: विठ्ठलाचा शेला.
0: हा
1: उपमा छान आहे, पण अचानक विठ्ठलाचा शेला का आठवला तुम्हाला? आषाढी एकादशी तर होऊन गेली.
0: पण आषाढी एकादशी झाली ना तरी सुद्धा असं म्हणतात की त्या विठ्ठलाने जेव्हा सावता माळ्याच्या हृदयात प्रवेश केला तेव्हा त्याचा हिरवा शेला बाहेरच राहून गेला होता. आणि तोच तो हिरवा शेला मी आता म्हणत होतो.
1: बरोबर आहे, बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते एकदम आता बरोबर आहे. म्हणजे कारण आषाढी कृष्ण चतुर्दशीला संत सावता माळी यांची पुण्यतिथी आहे म्हणून तुम्हाला हे आठवलेलं दिसतंय आज. आणि त्यांचा मळा हाच त्यांचा विठ्ठल आहे, आणि त्याच्यामुळे आज तुमच्या डोक्यात मला असं वाटतं संत सावता माळी यांच्याविषयी बोलायचं नक्की झालेलं दिसतंय. हा म्हणून माझा विषय तुम्ही बरोबर शेल्याचं तिथे आणून सोडला.
0: कविताजी तुम्ही अगदी बरोबर ओळखलं. आपण सावता माळ्यांबद्दलच बोलणार आहोत.
1: सावतामाळी हे मळा फुलवणारे आणि आषाढ महिना म्हणजे सगळा शेती कामाचा महिना, त्यामुळे वारीला जाणं त्यांना काही शक्य होत नसायचं. आणि ते ज्यांच्या समकालीन होते म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, यांचा असा तेव्हा दंडकच होता की सगळ्यांनी वारीला आलं पाहिजे. म्हणजे प्रामुख्याने जे ह्या मार्गातले लोक आहेत, संत आहेत, त्यांनी वारीला यायलाच हवं असा त्यांचा दंडक होता. पण सावता माळींना ते शक्य नाही व्हायचे, कारण घरात मळा बघायला इतर कोणी नसायचं ना.
0: कविताजी इतर कोणी नसायचं, पण तरी सुद्धा हे सधन शेतकरी म्हणून ओळखले जात होते बरं.
1: हा हो,
0: असं नाही किंवा अगदी गरीब असल्यामुळे, म्हणजे आपण नेहमी कहाण्यांमध्ये सुद्धा
1: गरीब
0: ब्राह्मण तसं हे संत सगळे वा गरीब तसं नाही,
1: तसं नव्हतं. हो हो, तेच तर मी तुम्हाला सांगत होते हरिभाऊ की त्यांचा हा फुललेला मळा बघून, म्हणजे ते सधन असल्यामुळे भरपूर म्हणजे जागा होती त्यांची, आणि त्यांचा फुललेला मळा बघून नाही म्हटलं तरी गावात थोडीशी कुजबूज असायची बरं का. आता द्वेष करण्याची वृत्ती काही आजची नाही ना, पूर्वीपासून आहे. मग सावता माळींसाठी सुद्धा काही लोकांच्या मनात थोडी खतखत होतीच.
0: अहो या गाथेमध्ये सुद्धा आहे ना उल्लेख येतो बरं का. त्यांची कन्या जी होती ना छोटी होती सावता माळी, आणि तिलेक त्यांची गप्पा मारत बसलेले. तिलेक म्हणते काय सुंदर मळा दिसतोय ना बाबा, हिरवागार. पण सावता माळी तिला म्हणतात की अगो बया, हा मळा आपला नाही ग बाळा,
1: हा
0: पांडुरंगाचा मळा आहे.
1: क्या बात आहे.
0: लेकिन असं वाटलं की पांडुरंग जर मळ्याचा मालक आहे त्याने मळ्यावर यायला पाहिजे.
1: अगदी बरोबर,
0: म्हणजे एकदा केव्हा तरी तर यायला
1: पाहिजे.
0: तिने बोलून दाखवलं सावता माळे हसले हे असच.
1: आणि
0: तिला त्यांनी समजवलं की आपलं केवढं कुठे एवढं ग पुण्य, प्रत्यक्ष पांडुरंग इथे येईल, पण तिचा बाल हट्ट मात्र कायम राहिला बरं का. तिला असं वाटलं की आपण पांडुरंगाला आमंत्रण पाठवलं तर पांडुरंग नक्कीच मळ्यावर येणार.
1: हो बरोबर.
0: आणि म्हणूनच मग आषाढी वारी जी निघालेली होती त्या वारकऱ्यांच्या काही जथ्याजवळ तिने सगळ्या प्रकारच्या भाज्या नेऊन दिल्या, आणि आमंत्रण देण्यासाठी टोपली भरून भाजी नेऊन दिली.
1: आता तुम्ही म्हणाल ना की सावता माळी सधन असल्यामुळे काही काही लोकांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी ना थोडासा द्वेष होता. मग त्यांनी काय विचार केला की थोडस त्यांच्या लेकीला रागवलं म्हणजे साहजिकच सावतामाळ्यांना पण वाईट वाटेल. म्हणजे त्या लोकांचा उद्देश तेवढाच की सावतामाळींना वाईट वाटलं पाहिजे. आणि म्हणून मग त्यांनीही त्या छोट्याशा लेकीने त्यांना दिलेली टोपली फेकून दिली. आता ती छोटीशी चिमुरडी मुलगी, तिच्या बाल मनाला वाईट वाटलं हो, पण तिने सगळी भाजी गोळा केली आणि नंतरहून जो जथ्था येत होता ना त्यांच्या बरोबर दिली. आता सगळी माणसं काही सारखी नसतात की नाही, त्याच्यामुळे त्या मागून येणाऱ्या जथ्याने प्रेमाने तिची ती भाजी घेतली आणि तिला समजवलं, सांगितलं की आम्ही ही तुझी भाजी नक्की विठ्ठलापर्यंत पोहोचवणार आहोत. आणि मग बोलता बोलता ही आषाढीची वारी पोहोचली ना पंढरपूरला.
0: अगदी बरोबर कविताजी, तुम्ही हे जे सांगितलं ना,
1: हो,
0: त्या वेळेला पंढरपुरामध्ये सुद्धा एक आश्चर्य घडलं बरं का.
1: हो का?
0: त्या जो पहिला जथा होता ना ज्याने भाजी फेकून दिलेली होती,
1: बरोबर,
0: त्याला पंढरपुरात गेल्यानंतर गाभाऱ्यामध्ये विठ्ठल दिसेच ना.
1: क्या बात आहे, असंही होतं,
0: दर्शनच झालं नाही. मग ही तक्रार त्यांनी नामदेव महाराजांकडे केली. त्यांना आश्चर्य वाटलं.
1: हो साहजिकच आहे ना,
0: कारण मंदिरात तर विठ्ठल होतेच.
1: हो हो,
0: नामदेव महाराजांनी मग विठोबांनाच विचारलं बरं का, की विठ्ठला कुठल्या भक्ताला दुखवलंय का आम्ही. मग त्यांनी ती झालेली घटना नामदेवाला सांगितली.
1: बरोबर. आणि मग काय, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज ही सगळी दिंडी घेऊन अरण या गावी, म्हणजे जिथे सावतामाळ्यांचा जन्म झालाय, जिथे ते राहत होते, त्या गावी येऊन पोहोचले. आणि येता येता काय झालं माहितीये का, विठ्ठल आपला मध्येच म्हणले मी आलोच, पाच एकदम लगेच येतोच, आणि गायब झाले हो विठ्ठल. तशी सगळीकडे शोधाशोध सुरू झाली आणि शोधता शोधता सगळी मंडळी सावतामाळ्यांच्या मळ्यावर येऊन ठेपली. अहो पण हे सगळं होईस तर हरिभाऊ इकडे जरा ना गंमतच झाली होती. झालं काय माहितीये का, की विठ्ठलाने सावतामाळ्याला सांगितलं की माझ्या मागे चोर लागलेले आहेत. आणि मग सावतामाळी त्या वाटसरूला पाय धुवायला त्यांनी पाणी दिलं आणि जेव्हा ते पाय धुत होते तेव्हा काही तेज जे पाण्यात पडलेलं होतं ना ते बघून सावतामाळ्यांनी बरोबर ओळखलं की हे कोणी वाटसरू वगैरे काही नाही, हा हे विठ्ठल आहेत. आणि मग मात्र त्यांनी त्यांचे पायच धरले आणि सांगितलं की विठ्ठल हा आता काही मी तुला सोडणार नाही. तसे विठ्ठल म्हणाले की तू पटकन मला कुठेतरी लपव बाबा. आणि मग काय, सावतामाळ्यांनी असं म्हणतात की त्यांना हृदयात लपवलं आणि शोधणारी मंडळी नेमकी त्याच वेळी तिथे येऊन पोहोचली. आणि विठ्ठलाला शोधू लागली, विचारायला लागले सगळेजण सावतामाळ्यांना की तू विठ्ठलाला कुठे लपवलंय सांग. तसं सावतामाळी म्हणाले नाही हो विठ्ठल तर इथे आलेच नाही. तेवढ्यात श्री नामदेव महाराज म्हणाले अरे तू विठ्ठलाला हृदयात लपवलंयस, कारण त्यांचा हिरवा शेला बाहेर दिसतोय ना.
0: हो. आणि मग त्याचाच सावतामाळींनी केलेला अभंग जो आहे ना तो प्रसिद्ध आहे बरं का.
1: हो.
0: विकसिले नयन स्फुरण आले बाही,
1: दाटले
0: हृदय करुणा भरिते.
1: क्या बात आहे.
0: जाता मार्गी भक्त सावता तो माळी, आला तया जवळी पांडुरंग.
1: वा वा.
0: नामा ज्ञानदेव राहिले बाहेरी, माळिया भितरी गेला देव. माथा ठेवनी हात केला सावधान, दिल्या लिंगना चहुभुजी. चरणी ठेवून माथा विनवितो सावता, बैसा पंढरी नाथा
1: करी ना पूजा. वा वा. खर तर सावतामाळ्यांचा भाव विठ्ठलाप्रती किती मोठा होता, त्यामुळे हा जो त्यांचा फुललेला मळा होता ना हा विठ्ठलाचा शेलाच सगळ्यांना वाटत होता, असा अन्वयार्थ खरं म्हणजे आपण लावायला पाहिजे ह्या अशा कथांमधून. कारण त्याची सत्यता असत्यता कशी पडताळणार ना आपण, कारण इतके सोपं आहे का असं हृदय फाडणं, त्याच्यात विठ्ठलाला ठेवणं, मग त्याचा शेला बाहेर राहणं.
0: यावरून मला एक गोष्ट आठव, ते नाही का, देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी साधी आहे.
1: साधी आहे.
0: अवघ्या आपल्या बापाची ठेव आहे की त्याच्या दाराशी क्षणभर उभं राहिलं तर आपल्याला चारी मुक्त. आपण क्षणभरी जो आपण म्हणतो ना त्यारे आयुष्यभर मी असं केलं, तो क्षणभरी
1: म्हणजे
0: क्षण सुद्धा जर कधी तिथे भरला तर तुला ते मिळेल ना.
1: मिळेल.
0: या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या त्या दृष्टीने
1: बघायला पाहिजेत. म्हणून तर मी म्हणलं की त्याचा अन्वयार्थ आपण असा लावायला हवा की सावता माळ्यांच्या हृदयात विठ्ठलाविषयी भाव होता. आणि म्हणजे फक्त वारीला गेलं म्हणजेच विठ्ठलाचं दर्शन होईल असं नाही, तर सावता माळी असं विचार करायचं की वारीला गेलेल्या माणसांचे आपण दर्शन घेतलं तरी तेवढंच पुण्य मिळणार आहे, पण आधी कर्मयोग साधायला हवा असं. म्हणजे आपण त्यातनं ते अन्वयार्थ लावायला हवे. अगदी तशाच्या तशा त्या कथा आपण नाही गृहित धरू शकत, कारण हा सगळ्यात चमत्कारच आहे, नाही का?
0: आणि हा जो चमत्कार आहे ना, हा ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, नंतरचे म्हणजे तुकाराम महाराज, या सगळ्या सकल संतांनी घडवून आणलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी दाखवून दिलं
1: हो
0: की भक्तीचं महत्व काय असतं.
1: भक्तीभाव
0: त्यांनी विठ्ठलाचा मळा, विठ्ठलाचा सेवक म्हणून सांभाळला.
1: खरे खरे
0: भगवंताची सेवा महत्वाची, आणि जे आपण जे पण कर्म करू त्यामध्येच भगवंताला केंद्रस्थानी ठेवून ते कर्म केलं तर आपोआप भगवंताला समर्पित होत असत.
1: खरंय खरंय.
0: म्हणजे आपण इकडे देवळामध्ये जातो, देवाला नमस्कार करतो आणि लक्ष सगळं बाहेर
1: चपलेकडे,
0: काय उपयोग सांगा. हृदयातला भगवंताचा वास महत्वाचा. आपली पुराणं सांगतात की भगवंत चराचरात भरून उरलेला आहे. भूजल तेज समीर खर अविशशी काष्टाधिक असे भरला, स्थिरचर व्यापुनी तो जगदात्मा दशांगुळे उरला.
1: क्या बात आहे.
0: म्हणजे तो संपलेला असा नाहीच आहे, तो उरलेला असतो. आणि अनुभव म्हणजे त्या चैतन्याचा अनुभव येणं, हा अनुभव.
1: खरंय खरंय खरंय. संत श्री सावता माळी यांनी कांदा मुळा भाजी या अभंगात देखील शेवटी तेच म्हणलंय की विठ्ठला पायी गोविला गळा, म्हणजे नामस्मरणाचंही महत्व त्यांनी या अभंगातून अधोरेखित केलेलं होतं, त्यांनी तेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात संत श्री सावता माळी यांनी कर्मयोगावर जरी भर दिलेला होता ना, तरी त्यांचा जो अभंग आहे, हरिभाऊ तुम्ही म्हणा ना, अभंग फार छान म्हणता तुम्ही.
0: असंच आहे, कर्म मार्गावरती जो त्यांनी भर दिला आपण सांगितलं की जे जे कर्म करू ते त्याला स्मरून जर केलं. उत्तम उदाहरण आपल्याकडे मीराबाईचं आहे.
1: हो,
0: तिने देवाला नैवेद्य दाखवून ते विष घेतलं
1: तरी त्याचा अमृत झालं.
0: सत्यता काय असं हा भाग वेगळा आहे,
1: खरं
0: त्यातला भाव महत्वाचा ना.
1: भाव महत्वाचा.
0: त्याच्यामुळेच ते संत सावतामळे म्हणतात की समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. कोण दिवशी बसुनी हत्तीवर, कोणे दिवशी पालखी सुभेदार, कोणे दिवशी पायांचा चाकर चालून जावे, कोणे दिवशी बसून याची मन, कोणे दिवशी घरात नाही धान्य, कोणे दिवशी द्रव्याची साठवण कोठे साठवावे, कोणे दिवशी यम येती चालून, कोणे दिवशी प्राण जाती घेऊन, कोणे दिवशी स्मशानी जाऊन एकटे राहावे, कोणे दिवशी होईल सद्गुरूची कृपा, कोणे दिवशी चुकती जन्माच्या खेपा, कोणे दिवशी सावत्याच्या बापा दर्शन द्यावे.
1: खरे खरे. या अभंगात ते सांगत आहे की कोणतंही संकट सुख दुःख याला सारखंच तोंड द्यायला हवं. कुठल्याही क्षणी मृत्यू येऊ शकतो, त्याआधी नामस्मरणाने आपल्या जीवाचं सोनं केलं पाहिजे, तरच सद्गुरूंची कृपा होणार आहे आणि जन्माच्या खेपा चुकतील, असं गहन तत्वज्ञान त्यांनी या अभंगातून सहज सांगून दिलेलं आहे. साधना उपासना करायला हवी, परमार्थाचा मार्ग स्वीकारायला हवा, कारण मृत्यू केव्हाही येऊ शकतो असं ते पुन्हा पुन्हा बजावून बजावून सांगतात की मृत्यूपूर्वी तुम्ही नामस्मरण करा, उपासना करा, योग साधना करा, परमार्थाचा मार्ग धरा. पण आपल्या काही ते पल्ले पडत नाही का हरिभाऊ?
0: मला पुन्हा एकदा परत एक आठवलं. आमच्याकडे ना एक 75-76 साली एक मासिक यायचं, गीता दर्शन नावाचं, जे मला वाटतं अजूनही सुरू आहे, पुण्याच्या गीता धर्म मंडळाचं. पण त्यावेळेस त्याच्यामध्ये एका कवींची कविता प्रत्येक अंकामध्ये यायची. त्यांचं नाव मुल्ला अली अब्बास आणि ते कृष्ण भक्त होते.
1: अरे वा.
0: म्हणजे काही वेळेला लोकांना वाटत काहीतरी दुसरं लिहित असेल आणि नाव छापतात, पण त्याच्या त्यांच्या फोटो सकट एकदा त्यांची सगळी माहिती पण आलेली.
1: बर,
0: त्यांनी केलेल्या कवितांची दोन ओळी मला आठवतात,
1: सांगा ना.
0: त्या आता या इथे
1: योग्य वाटत
0: सखल बसणाऱ्या आहेत.
1: सांगा सांगा.
0: म्हणतात नियती छे प्रभू इच्छा शक्ती. नियती छे प्रभू इच्छा शक्ती जाणती न जाणते आज इथे तर उद्या तिथे मी ठिकाण ते कोणते निघालो नियती फिरविल तिथे.
1: क्या बात है,
0: काय सुंदर असतं बघा. आणि हेच सगळं आपला मळा फुलवताना सावतामाळी सुद्धा आपली नित्य उपासना योगाभ्यास हे सगळं करतच होते.
1: अहो
0: ते बाराव्या अभंगातून त्यांनी वर्णन केलेलं आहे त्याचवेळी त्यांनी आपला देह सुद्धा विठ्ठलाला समर्पित केला. उठेवणी प्रातक काळी करून या स्नान घालून आसन यथाविधी.
1: नवज्वरे
0: देह जाहलासे संतप्त परी मनी आर्त विठोबाचे. प्राणायाम करुनी कुंभक साधिला वायू निरोधिला मूळ तत्वी. शके बाराशे सतरा शालिवाहन शक मन्मथ नामक संवत्सर ऋतु ग्रीष्म कृष्ण आषाढ चतुर्दशी आला
1: उदयासी सहस्रकर.
0: सावता पांडुरंगी स्वरूपी निमाला देह समर्पिला
1: त्याचा त्याचे. वा फार सुंदर तुम्ही ऐकवला अभंग. म्हणजे मला माहिती आहे हा अभंग, पण तुम्ही वाचला की छान वाटतो मला तो आणखीन जास्ती. आणि त्याच्यामुळे कर्मयोग आणि भक्ती मार्ग असा त्यांनी म्हणजे सुंदर सांगड घालीत सावतामाळ्यांनी जगापुढे नक्की एक आदर्श ठेवलेला आहे. त्याच्यामुळे सावतामाळ्यांविषयी खरं म्हणजे अजून खूप बोला असं वाटतंय.
0: आता पुरे हा
1: तुम्ही
0: आता आपण थांबूया. सावतामाळींचा एक अभंग आपण ऐकू आणि तो ऐकूनच आपण आजचा आपल्या या कार्यक्रमाला आपल्या वृत्तीच्या निवृत्तीला आजच्या पुरता आणि विराम देऊ.
1: विराम देऊ
0: आणि पुन्हा परत भेटूयात याच वेळी याच दिवशी. तोपर्यंत ऐकत राहा
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.

नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतानगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची विशेष मुलाखत आपण ऐकू शकणार आहात विनोबा म्हणे या कार्यक्रमात. संवादिका RJ श्रद्धा. प्रसारण दर गुरुवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर रविवारी दुपारी 4:30. तेव्हा ऐकायला विसरू नका शिक्षक सहाय्यक कार्यक्रम विनोबा म्हणे.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात वराडे आणि वाजंत्री या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमात हे गीत आहे गुरु किल्ली या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात पाहुरे किती वाट या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावसेकर यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमातलं हे गीत आहे ईर्षा या चित्रपटामधलं जगदीश खेवळकर यांचं गीत. ऐकूया उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचा संत निवृत्ती ज्ञानदेव या चित्रपटामधलं. हे गीत ऐकूयात महेंद्र कपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे सी. रामचंद्र यांनी.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे ग

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. बासरी वादक मानस अनुराग राकेश रासने. साथसंगत तबला सुमित सावंत. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता महाजन ठाकूर. समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक रानडे. प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपल्याकडे गाई म्हशी असतात. आपण गाई म्हशींना जे ठेवतो, आपण त्याच्यापासून जास्तीत जास्त दूध मिळावा हा आपला उद्देश असतो. आपण तसं गाई म्हशीची काळजी तर घेतच असतो, पण काळजी घेत असतानाही गाई म्हशींना बरेचसे रोग होत असतात आणि यामध्ये कधी कधी आपलं बरंचसं नुकसान होते. त्यामध्ये एक रोग म्हणजे थनदाहा. थनदाहा हा असा रोग आहे की यामुळे शेतकऱ्यावर फारच आर्थिक नुकसानाचा बोजा होतो. तर आपण आज थनदाहा या रोगाबद्दल थोडंसं जाणून घेऊया. थनदाहा हा एक असा रोग आहे की जो प्राथमिक अधिक दूध देणाऱ्या जनावरांमध्ये हा रोग आढळून येतो. या रोगामध्ये दुधाळ जनावरांचा ओवा, ज्याला सड म्हणतो, त्या सुस्तात आणि दुधात खराबी येते. कधी कधी ओवा दुःखदायक होतो आणि तसाच तो गरम देखील जाणवतो. थनदाहा, ज्याला आपण ग्रामीण भागात दगडी असंही म्हणतो किंवा दुधात खराबी येणे असंही पण आपण म्हणतो, अधिकतर हा रोग विभिन्न प्रकारच्या जीवाणूद्वारा उद्भवतो, जे की जनावरांच्या सडावर जखमा होतात आणि ओव्यात झालेल्या इजा अथवा घाव यामध्ये किंवा सडाच्या छिद्रात पोचतात व काशेमध्ये प्रवेश करतात. यामध्ये हा रोग तीन प्रकारात आढळून येतो. पहिलं प्रकार म्हटलं तर या रोगाचे निदान दुधाचे परीक्षण केल्यावरच होते, कारण या प्रकाराच्या बाधेत थन सुजत नाहीत किंवा दुधात कोणती खराबी दिसत नाही, हा रोग जास्त नुकसानदायक असतो. दुसऱ्या प्रकारामध्ये या रोगबाधेत ओव्याची सूज, दूध नासणे, फाटणे आणि पुष्कळदा दूध अतिशय पातळ आणि पिवळे इत्यादीचे लक्षण आढळ. तिसऱ्या प्रकारामध्ये या रोगात जनावरांच्या ओव्यात रोगकारक जंतू दीर्घकाळपर्यंत वास्तव्य करून आपली संख्यात्मक वाढ करीत असतात. दूध तयार करणाऱ्या ग्रंथींचा नाश करतात. ओवा आकाराने लहान व कडक होतो. हा रोग समजल्याबरोबर पशुचिकित्सालयाशी तात्काळ संपर्क करून आजारी जनावरांचा लवकरच उपचार करावायला हवा, अन्यथा या बाधेत दूध तयार करणाऱ्या पेशीमध्ये खराबी येते आणि दूध निर्मिती थांबते. या रोगामध्ये रोग नियंत्रणासाठी आपल्याला जनावरांचे गोठे स्वच्छ ठेवावे, जनावरांच्या सडाला इजा होऊ देऊ नये, दूध काढण्यापूर्वी कास व सडांना स्वच्छ पाण्याने धुऊन काढाव्या, दूध काढण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुऊन घ्यावे. ज्या सडात खराबी आहे त्या सडाचे दूध शेवटी व ते उपयोगात आणू नये आणि वासराने पाजू नये. ज्या सडातून खराब दूध येते ते संपूर्ण काढून टाकावे. सडात प्रतिजैविकाची टूप चढवावी, असे किमान 4 ते 5 दिवस करावे. दूध काढण्यापूर्वी कास सॅव्हिलांच्या द्रावणाने धुऊन घ्यावी. सडामध्ये पेनिडिस्टिन NH अथवा टिलॉक्स या औषधाच्या टूप सोडाव्यात. याने गुण आला नाही तर डॉक्टरच्या सल्ल्याने उपचार करून घ्यावा. दूध दोहन पश्चात जनावरे किमान अर्धा तास उभे राहिल्याची दक्षता घ्यावी. थनदा या रोगावर नियंत्रण ठेवल्यास औषध उपचारास खर्च आणि पर्यायाने शेतकऱ्यांना किंवा पशुपालकाचे आर्थिक नुकसान आपल्याला वाचवता येईल.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात. कन्यादान या चित्रपटामधलं पीस

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकणार आहोत सामना या चित्रपटामधलं आरती प्रभू यांचं गीत. रवींद्र साठे यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं.

0: स्वतःच रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
1: कार्यक्रमात आता ऐकूया ज्योतिबाचा नवस या चित्रपटामधलं जगदीश खेवडकर यांचं गीत उषा मंगेशकर यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया जगदीश खेवडकर यांचं, आशा भोसले यांनी गायलेलं शेवटचा मालुसरा या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं.

0: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.
1: नमस्कार, मी प्रमोद पुराणिक, गुंतवणूक सल्लागार. रेडिओ विश्वासच्या मदतीने आपण नाशिक परिसरामध्ये आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी यासाठी गेली अनेक वर्ष प्रयत्न करीत आहोत आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून मंगळवारी दुपारी 12:30 वाजता आणि रात्री 8:30 वाजता हे प्रक्षेपण आपण करत असतो. या आठवड्यामध्ये अनेक म्युच्युअल फंड्स अनेक नव्या योजना घेऊन आलेले आहेत. म्युच्युअल फंडांच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी ह्या योजनांची व्यवस्थित माहिती करून घ्यावी, आपल्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स बरोबर वार्तालाप करावा, चर्चा करावी आणि ती केल्यानंतर मग कोणती योजना आपल्यासाठी योग्य आहे याचा निर्णय एकत्रित बसून केलेला जास्त चांगला ठरतो. कारण म्युच्युअल फंडांना एकामागोमागून एक प्रॉडक्ट्स त्यांचे उत्पादन आणायचे असतात, ते आणण्यासाठी साहजिकच त्यांना मार्केटिंग

बाजारामध्ये फारच थोडे कॉन्ट्राफंड आहेत, त्यामध्ये निश्चितच SBI कॉन्ट्राफंडाचा उल्लेख करावा लागेल, इन्व्हेस्को कॉन्ट्राफंडाचा उल्लेख करावा लागेल आणि कोटक कॉन्ट्राफंडाचा उल्लेख करावा लागेल. मग आणखी ज्यावेळेस बंधन म्युच्युअल फंड ही नवीन योजना घेऊन आला त्यावेळेस पहिला प्रश्न म्युच्युअल फंडाच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराच्या डोळ्यासमोर आला पाहिजे की आपल्याकडे एखादा तरी कॉन्ट्राफंड असला पाहिजे, तो आहे की नाही हे पहिलं बघितलं पाहिजे. आणि जर एकसुद्धा कॉन्ट्राफंड नसला तर किमान एक फंड असावा आणि त्यामध्ये बंधन कॉन्ट्राफंड 10 रुपये दर्शनी किमतीचं युनिट 10 रुपयालाच मिळतं म्हणून चांगला असं अजिबात आम्ही सांगणार नाही. परंतु बंधन म्युच्युअल फंडाने आतापर्यंत आणलेल्या योजना यामध्ये गुंतवणूकदारांना चांगल्या प्रकारची भांडवल वृद्धी, चांगल्या प्रकारे लाभांश वाटप हे केलेलं आहे. आणि विशेषतः बंधन म्युच्युअल फंडाचे जे गुंतवणुकीचे व्यवस्थापन करणारे अधिकारी आहेत मनीष गुणवाणी यांचा या क्षेत्रातला अनुभव चांगला आहे. या अगोदर त्या ते ज्या ज्या म्युच्युअल फंडांकडे होते त्या त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे कामगिरी करून दाखवली, म्हणून फंड मॅनेजरवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. आणि त्यांनी असं एका ठिकाणी सांगितलं की हा कॉन्ट्रा मी वेगळ्या पद्धतीने चालवणार आहे, इतर कॉन्ट्रा फंडांमध्ये लार्ज कॅप म्हणजे मोठ्या शेअर्समध्ये गुंतवणूक जास्त केलेली असते, बंधन कॉन्ट्रा फंड मिड कॅप आणि स्मॉल कॅप या प्रकारच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणार आहे. कॉन्ट्रा फंड ही संकल्पना तशी थोडीशी समजून घ्यायला अवघड आहे, परंतु या संकल्पनेमध्ये अनेक संकल्पनांचा समावेश आहे. मग त्यामध्ये व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग म्हणजे मूल्यावर आधारित गुंतवणूक ही संकल्पना आहे, चांगल्या कंपन्यांचे शेअरसुद्धा अतिशय कमी भावात उपलब्ध असतात, त्याची काही कारणं असतात, अशा वेळेस त्या कंपन्यांकडे लक्ष देणं याची आवश्यकता असते. तर काही कंपन्यांचं उत्पादन बाजार चक्र राहत गाडगे यावर अवलंबून असतं आणि मग त्यामध्ये कोणत्या वेळेस एखाद्या कंपनीच्या उत्पादनांना मागणी वाढणार आहे किंवा कंपनी सगळ्या बाबतीत चांगली असताना सुद्धा बाजारात उभ्या असलेल्या काही समस्यांमुळे कंपनीला जास्तीत जास्त ऑर्डर्स मिळवता आल्याने असे घडत असतं. आणि काही वेळेस एक अनन्यसाधारण परिस्थिती समोर उभी असते आणि त्या परिस्थितीचा फायदा करून घेतला तर त्या कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीचे बदल होऊ शकतात. किंवा काही कंपन्या आजारी असतात आणि आजाराकडून प्रॉस्पेरिटीकडे समृद्धीकडे त्यांची वाट सुरू झालेली असते. फक्त बाजारात सर्वसामान्य गुंतवणूकदारांना हे नेमकं किती कालावधीमध्ये कंपनी परत पूर्वीसारखी चांगली होईल हे सर्वसामान्य गुंतवणूकदाराला ठरवता येत नाही, अशा वेळेस म्हणून म्युच्युअल फंडाच्या मदतीने अशा प्रकारच्या योजनांमध्ये भाग घ्यायला पाहिजे. गुंतवणूकदारांनी हे स्पष्टपणे माहिती करून घेतली पाहिजे की सुरुवातीला कमी जोखीम असलेल्या योजना घ्याव्यात आणि त्यानंतर मग हळूहळू आपल्या गुंतवणुकीमध्ये एकूण गुंतवणुकीवर मिळणारा परतावा हे वाढवण्यासाठी काही प्रमाणात ज्या योजनांमध्ये जोखीम स्वीकारावी लागते अशा योजनांची निवड करावी. आणि त्यामध्ये साधारणपणे कॉन्ट्रा फंड हा जर 3 ते 5 वर्षासाठी सांभाळला तर त्या 3 ते 5 वर्षामध्ये कॉन्ट्रा फंड ह्या प्रकारच्या संकल्पनेमध्ये बऱ्यापैकी भांडवल वृद्धी ही मिळू शकते. आणि म्हणून ज्यांची किमान 3 ते 5 वर्ष गुंतवणूक सांभाळण्याची आर्थिक आणि मानसिक तयारी आहे अशाच गुंतवणूकदारांनी
या योजना

0: योजनेचा विचार करायला हवा. योजनेची माहिती प्रसिद्ध करताना म्युच्युअल फंडाने काही कंपन्यांच्या बाबतीतली एक चांगली माहिती उपलब्ध करून दिलेली आहेत आणि त्यामध्ये 197 कम्युनिकेशन लिमिटेड PTM ज्या शेअरच्या बाबतीत काय घडलं, पब्लिक इश्यू झाल्यानंतर शेअर किती खाली आला आणि त्यानंतर त्या शेअरमध्ये कशी सुधारणा झाली याची माहिती दिलेली आहे. तर इंडियन हॉटेल्स ही टाटा उद्योग समूहाची ताज हॉटेलची कंपनी, ह्या कंपनीलासुद्धा काही अडचणींना सामोरं जावं लागलं होतं आणि त्या अडचणी दूर झाल्यानंतर हा शेअर चांगल्या प्रकारे त्या शेअरने वाढ दाखवली. अशाच प्रकारे अनेक कंपन्यांची उदाहरणं देता येतील. मग त्यामध्ये अडाणी एनर्जी सोल्युशन लिमिटेड आहेत किंवा स्टेट बँकेचे शेअर्स आहेत. तर अशा प्रकारे म्युच्युअल फंडाकडे असलेले जे रिसर्च ॲनालिस्ट किंवा जे कंपन्यांचा अभ्यास करत असतात ते कंपनीच्या फंड मॅनेजरला, व्यवस्थापकाला व्यवस्थित पूर्ण माहिती उपलब्ध करून देतात आणि त्या माहितीच्या आधारे फंडाचा व्यवस्थापक शेअर्स गुंतवणुकीचे, खरेदी विक्रीचे निर्णय घेत असतो. म्हणून म्युच्युअल फंड हे टीमवर्क आहे आणि त्या टीमवर्कमध्ये टीमचा जर कॅप्टन चांगला असला तर योजनेची चांगल्या प्रकारे प्रगती होऊ शकते. आणि म्हणून मनीष गुणवाणी या नावाला बाजारामध्ये म्युच्युअल फंडाच्या क्षेत्रामध्ये निश्चितच महत्त्वाचं स्थान आहे आणि म्हणून बंधन कॉन्ट्रा फंड याकडे गुंतवणूकदारांनी लक्ष दिलं पाहिजे. डिव्हिडंड यील्ड या संकल्पनेवर आधारलेल्या एकूण 11 योजना सध्या बाजारात आहेत आणि आता 12वी योजना व्हाईट ऑक या म्युच्युअल फंडाने आणली आहे. इतर 11 योजना आणि व्हाईट ऑकने आणलेली 12वी योजना यामध्ये काही मूलभूत बदल आहेत आणि ते बदल विचारात जर घ्यायचे ठरवले तर हा फंड रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट रिट्स असं ज्याला म्हटलं जातं त्यामध्ये गुंतवणूक करणार आहे, शेअर्समध्ये गुंतवणूक करणार आहे आणि त्यामध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करणं हे प्रमुख उद्दिष्ट ठेवून या म्युच्युअल फंडाने, व्हाईट ऑक या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीने हा फंड आणलेला आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी या योजनेकडे लक्ष दिलं पाहिजे कारण अमेरिकेमध्ये रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट हे अतिशय चांगल्या प्रकारे लोकप्रिय आहेत, ज्यामध्ये एकूण उत्पन्नाच्या 90% उत्पन्नाचं लाभांशाच्या स्वरूपात वाटप करणं बंधनकारक असतं. आपल्याकडे सुद्धा ह्या रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टवरती हे बंधन आहे आणि अशाच प्रकारचं बंधन जर सर्व म्युच्युअल फंडांना टाकलं की त्यांनी कमावलेल्या उत्पन्नातून 90% उत्पन्नाचं वाटप केलं पाहिजे तर गुंतवणूकदारांना चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकेल. आणि म्हणून या दोन योजनांकडे गुंतवणूकदारांनी लक्ष द्यावं, अर्थातच आपल्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरचा सल्ला घेऊन असं या ठिकाणी सांगावं असं वाटतं.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात. लक्ष्मीची पावले या चित्रपटामधलं सुधीर मोघे यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे श्रीधर फडके यांनी.

कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे नसती उठा ठेव. या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं रवींद्र भट यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत राम राम पाहुण या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे गायिका लता मंगेशकर यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. हे गीत जीवनाचे या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत. गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. बासरी वादक मानस अनुराग राकेश रासने. साथसंगत तबला सुमेध सावंत. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता महाजन ठाकूर. समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक रानडे. प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: राज, आपण लग्न कधी करायचं?
7: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
6: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
7: मग आता पुढे काय करायचं?
5: आता काय करायचं ते मी सांगते। राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग।
7: पण मग संपर्क कुठे करायचा?
5: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर।
6: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार।
7: चला म्हणजे माझी सुटका झाली।
8: दिल पुकारा इस प्रोग्राम में सभी प्यारे श्रोताओं को प्रांजलि का प्यार भरा प्रणाम। दोस्तों, मौसम का जादू छा गया है, कभी भारी वर्षा जीवन को तहत नहत कर देती है तो कभी इस बारिश के बिना जीवन सूखा रह जाता है। पर अब तो ये वर्षा रानी ऐसे बरस रही है जैसे हर किसी की चाहत हो। ये बरखा रानी ऐसे ही रिमझिम बरसती जा और हर किसी को सुकून देती जा। ये भीगा मौसम हर किसी को प्यारा लगता है। दोस्तों, इस मौसम के बारे में जो गीत है उनके बारे में तो क्या कहें।

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया. दाग या चित्रपटामधला साहिल लुधियानवी यांची गीतरचना. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पैलेलाल यांचं. आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं बजरूह सुलतानपुरी यांचं गीत. कारवा या चित्रपटामधलं संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मुलाखती आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जीवन रंग। सादरकर्त्या सुषमा दाते। प्रसारण दर शनिवारी दुपारी 2 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शनिवारी रात्री 9 वाजता। तेव्हा ऐकायला विसरू नका जीवन रंग।
1: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत, मजरूह सुलतानपुरी यांचं गीत। हे गीत ऐकूया बंदे हात या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी।

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.
2: परेब या चित्रपटामधलं अभिजित यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. इंदिवर यांची गीतरचना, संगीतकार जतीन ललित.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी वशर.
2: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. शारदाताईंचा 75वा वाढदिवस होता. घरात नातवंडांचा गोंधळ, स्वयंपाकघरातून पुरणपोळीचा येणारा सुगंध. अनेक दिवसांनी एकत्र आलेलं संपूर्ण कुटुंब. केक कापला, फोटो झाले, हशा रंगला. दुपारच्या जेवणानंतर गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात मोठा मुलगा म्हणाला, आई आता जुनं घर विकून टाकूया. धाकटा लगेच म्हणाला, नाही दादा, नाही, ते बाबांचं घर आहे. अरे म्हणूनच तर विकायचं म्हणतोय. नाही, मला ते जपायचंय. क्षणात वातावरण बदललं, आवाज चढले, दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम होते. शारदाताई मात्र शांत बसल्या होत्या. त्या हळूच उठल्या, देवघरात गेल्या. भिंतीवरच्या आपल्या पतीच्या फोटोसमोर काही क्षण उभ्या राहिल्या आणि मग त्या मुलांकडे वळून म्हणाल्या, हे घर बांधताना तुमचे बाबा दिवसा नोकरी करायचे आणि रात्री स्वतः विटा मोजायला यायचे. अरे तुमच्या शिक्षणासाठी मी माझे दागिने विकले. क्षणभर त्या थांबल्या, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्या पुढे म्हणाल्या, हे घर तुम्हा दोघांसाठीही बांधलं होतं. त्यांनी एकमेकांविरुद्ध उभं राहण्यासाठी नाही. घरात शांतता पसरली. दोन्हीही मुलांनी एकमेकांकडे पाहिलं. मोठा मुलगा हळूच म्हणाला, आई बाबांनी मृत्यूपत्र करून ठेवलं असतं तर. शारदाताईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्या फक्त एवढंच म्हणाल्या, तुमच्या बाबांना तुमच्यावर खूप विश्वास होता. पण त्यांनी त्यांची शेवटची इच्छा लिहून ठेवली नाही. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
3: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार पालको माझ्या बालमित्रांनो, मी अरुण सूर्यवंशी आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. अजिंक्य मी या नव्या वाचनमालेत मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. माझ्या पालक आणि बालमित्रांनो, सध्या आपण ऐकत आहोत प्राध्यापक प्रवीण डवणे लिखित अजिंक्य मी या पुस्तकातील काही प्रेरणादायी कथा खास आपल्यासाठी. सध्या आपण ऐकत असलेल्या बाल युनियन जिंदाबाद या कथेचा पुढील भाग, आजचा भाग 27. रिलॅक्स फ्रेंड, मोनिका कार्य करताना असा हळव राहून चालणार नाही असं कोण म्हणत? कुणीतरी टपली मारली, कुणीतरी फार मोठ्या माणसानं असं म्हणून ठेवलंय. हा हा, म्हणजे तो मीच ना, बंटीने हशा पिकवला. अरे मला बोलू द्या, मोनिकाने विनंती केली. ती पुढे म्हणाली, माझे डॅड 2-2 वर्ष अमेरिकेला असतात, मी न मम्मा दोघेच घरामध्ये असतो. मम्मा केव्हा तरी रडते त्यांच्या आठवणीनं. फोनवर बोलतो आम्ही, मी न डॅड, पण खरं सांगू ना, आता त्यांचा चेहराच मला आठवत नाही. फोटो पाहते पण फरक असतोच ना. खूप पैसे पाठवतात ते आम्हाला, सगळा माझ्या शिक्षणासाठीच चाललंय म्हणतात, पण माझ्या कुठल्याच हॅपी बर्थडेला डॅड जवळ नसतात. काय करायचंय पैसा? माझ्यासारखी पुष्कळ मुलं मुली असतील ना, त्यांच्या पॅरेंटना आपण सांगूया आपल्या कॅम्पमध्ये, बाबांना परदेशात जा, पैसे कमवा. पण कुणासाठी कमवताय हे बघायला या ना आमच्याकडे. मध्ये मध्ये एक वेगळीच निस्तब्धता पसरली, वेगळीच चुप्पी. बंटी एकदम म्हणाला, पण मग तुमची गाडी, शोफर त्यांच्यामुळेच आहे ना? काही नको मला गाडी, मी जाईन रिक्षानं, बस नाही. पण मुद्द्याचं बोलायचं राहिले, कॅबमध्ये पालकांना मला हेही सांगायचंय, आई बाबा तुम्ही तर आम्हाला हवे तर आहातच, पण आजी आजोबा सुद्धा आम्हाला हवे आहेत. कळलं नाही नीट, स्पष्ट कर बरं, तारिणीनं शहरा मारला. माझे 2 काका, कधी आजी तिकडे तर आजोबा इकडे, कधी आजी इकडे तर आजोबा तिकडे, अशी वाटावाटी करायला. आजी आजोबा म्हणजे काय? कॅडबरी चॉकलेट आहे का की बर्थडेचा केक आहे? आमचा ना काकांचा बंगला खूप मोठा आहे, दोघे राहू शकतात एकत्र. एकदा तर आजी रडत होती, आजोबांचा फोटो हातात घेऊन जेवलीच नाही ती त्या दिवशी. अय्या का बरं? त्या दिवशी म्हणे आजी आजोबांचा लग्नाचा वाढदिवस होता. उशिरा येऊन नुकतीच मिटिंगमध्ये बसलेली मधुरा म्हणाली, तुझी चंगळ आहे अगदी, तुला कुणी तरी जवळ मिळतंय. माझे तर आजी आजोबा दोघेही वृद्धाश्रमात आहेत. काय झाले गुणाशोक? कुणीच या विषयावर बोलत नाही घरात. ए, माझं नाव घेऊ सांगू का? नको हो त्यांना सांगू नकोस, पण जनरल मुद्दा म्हणून सांगूया. आपण आपल्या पालक शिबिरामध्ये नातवंडांना त्यांचे आजी आजोबा सुद्धा जवळ हवेत म्हणून. माझंही हेच म्हणणं आहे, सायली मुसमुसत म्हणाली. ऋतिकनं वेगळाच सूर काढला, तो म्हणाला, मला एक कळतं, टीचर म्हणतात बाहेरची इतर पुस्तकं सुद्धा खूप वाचा. आजोबांनी मला आणलेली गोष्टीची पुस्तकं मी वाचायला लागलो की पप्पा ही पुस्तकं हातातून काढून घेतात आणि म्हणतात पर्सेंटेज वाढायला या पुस्तकांचा काही उपयोग नाही. सगळेच मनापासून हसले, कारण बहुतेकांची तीच अडचण होती. युनियनच्या मसुद्यामध्ये अजून सुजय काय काय मुद्दे समाविष्ट करतो ते पाहूया पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता आणि पुनः प्रक्षेपण रात्री 11 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत देवी या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत. वर्मा मलिक यांचं कश्मकश या चित्रपटामधलं गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं. आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि शैलेंद्र सिंग यांच्या आवाजात.

0: जा।
1: मेरे पीछे है दीवाने आ गए, आगे मत बताने मुझे।
2: नमस्कार, मी अंकुश चौधरी, तुम्ही ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8। तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद।
4: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
3: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर।
5: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत। मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी, आणि हे गीत ऐकणार आहोत एक और सिकंदर या चित्रपटामधलं।

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याज दरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरात मंडी या चित्रपटामधलं गीत. या गीताला संगीत आहे वनराज भाटिया यांचं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: या चित्रपटामधलं राणी मलिक यांचं गीत आता ऐकणार आहोत, पौर्णिमा आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात. संगीतकार आनंदराज आनंद.

0: रसिको नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिको FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळीत जर्मन आणि फ्रेंच भाषा शिकलेल्या विद्यार्थ्यांशी आपण गप्पा मारत असतो, त्यासोबतच काही अधिकारी शिक्षक यांच्याशी सुद्धा आपण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गप्पा मारत असतो, काही परदेशात राहणाऱ्या व्यक्तींशी सुद्धा आपण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला. तर जर्मन भाषा आणि फ्रेंच भाषा शिकणारे दोन विद्यार्थी आज माझ्यासोबत आहेत, एक म्हणजे रणदीप शिरसाठ आणि दुसरा राजदीप गायकवाड, जे आज आपल्याशी जोडले गेलेले आहेत देवगड विद्यालय हिवरगाव पावसा संगमनेर अहिल्यानगर या ठिकाणाहून. त्या दोघांशी आज आपण गप्पा मारूया आणि एकूणच फ्लोआ विषयी त्यांना काय वाटतं हे आपण जाणून घेऊया. तुम्हा दोघांचंही अतिशय मनपूर्वक स्वागत.
1: थँक्यू. थँक्यू मॅम.
0: बरं, तुम्ही दोघं कितवीत आहात? एकाच वर्गात आहात? एकाच इयत्तेत आहात?
1: यस मॅम, सेवन स्टँडर्ड मध्ये आहोत आम्ही दोघं.
0: अच्छा, बरं. आता सध्या शाळा सुरू आहे आणि?
1: हो हो.
0: बरं बरं. सगळ्यात आवडता विषय कोणता?
1: मॅथ. मॅथ
0: दोघांचाही?
1: हो. यस.
0: बर, आधी मी रणदीपशी गप्पा मारते आणि नंतर मी राजवीरशी गप्पा मारते, ठीक आहे?
1: यस मॅम.
0: बर, रणदीप, तू मला सांग की तुझ्या आतापर्यंत कुठल्या भाषेच्या आणि किती लेवल पूर्ण झालेत?
1: मॅम, मी मागच्या वर्षीपासून भाषा शिकतोय, फ्रेंच भाषा शिकतोय. माझ्या आता 2 लेवल कम्प्लीट झालेले आहेत.
0: बर, फ्रेंच भाषा शिकावी असं का वाटलं तुला?
1: कारण मॅम, मी असं युट्यूबला वगैरे कुठं तरी बघितलेलं होतं, जर्मन थोडी अवघड आहे, फ्रेंच कन्व्हर्सेशन सोपं आहे, म्हणून मी पहिल्यांदा फ्रेंच घेतली होती.
0: बर, मग पहिल्या लेवलला किती मार्क्स मिळाले?
1: मला पहिल्या लेवलला 50 out of 48 marks मिळाली.
0: क्या बात है, वा वा वा, मस्तच. तू कितवीला असताना तुला ह्या फ्लोआ बद्दल

0: सवयांनी दुर्लक्ष होत नाही. साध सोप इकडं जर आपण फ्रेंच घेतली तर थोडा अभ्यास फ्रेंचचा पण होतो, शाळेचा पण अभ्यास होतो.
1: अरे वा, बरं. आणि मग ऑनलाईन शिकत असताना जेव्हा काही तुला समजा अडचणी आल्या, मग त्या तू कशा सॉल्व्ह केल्या आणि कोणाला विचारल्या?
0: काही जर अडचणी आल्या जर ते लेक्चर बघताना तर त्यांचे ते क्वेश्चन बँक आहे तर तिथून मी क्वेश्चनचे आन्सर बघायचो, नाहीतर युट्यूबला बघायचो.
1: बर, ही भाषा अवघड आहे उगाच घेतली असं काही वाटलं का कधी?
0: नाही नाही, जर्मन थोडी अवघड आहे पण जसं फ्रेंच सोपी आहे, जसं आपण इंग्लिश मधून वन ला वन म्हणतो तर तसं ते फ्रेंच मधून आपण वन ला अन म्हणतो, म्हणजे कन्व्हर्सेशन सोपं आहे याचं.
1: तू अभ्यास करत होता तेव्हा तुझे इतर मित्र मैत्रिणी तुला कधी काही असं उत्सुकतेने विचारायचे का की तू काय शिकतोय आम्हाला पण दाखव किंवा काहीतरी बोलून दाखव, असं कधी काही झालं का?
0: हो मॅम, म्हणजे माझे वर्गातले सर्वच विद्यार्थी होते, बरेचसेच विद्यार्थी होते फ्रेंच जर्मन शिकत, त्यामुळे आम्ही काही काही वेळेस असं कन्व्हर्सेशन कधी कधी फ्रेंच मधून करायचो.
1: अरे वा, बर, मजा येते का मग फ्रेंच भाषा बोलताना?
0: हो.
1: क्या बात आहे. बरं, जेव्हा तू परीक्षेची तयारी करत होतास तर तेव्हा काही अडचणी आल्या का किंवा आपल्याला खरंच 50 पैकी एवढे 48 वगैरे मार्क मिळतील असं तुला कधी वाटलं होतं का?
0: मी जेव्हा परीक्षा द्यायला बसलो तेव्हा थोडी धाकधूक होतीच, पण नंतर जेव्हा पेपर द्यायला लागलो तेव्हा धाकधूक सगळी निघून गेली.
1: बर, तुला सगळी उत्तर येत होती प्रश्नांची?
0: हो, काही काही आडले तर मी ते नंतर सोडवायचो, ते तसेच ठेवायचो.
1: बरं, तुला काय गरजेची वाटते फ्रेंच भाषा शिकणं, पुढे जाऊन तुला काय उपयोग होईल या भाषेचा असं वाटतं तुला?
0: तसं तर मी ही भाषा हॉबी म्हणून शिकतोय, पण जर मला कुठे फ्रान्समध्ये किंवा जर्मनीमध्ये जर नोकरी लागली तर माझा या भाषेचा उपयोग तिथे होईल म्हणून मी शिकतोय.
1: क्या बात आहे. तुझा असा काही विचार आहे परदेशात जाण्याचा वगैरे?
0: हो, माझा असा विचार आहे की मी फ्रान्समध्ये जाईन.
1: बर, आणि मोठं झाल्यावर काय व्हायचंय तुला?
0: इंजिनियर.
1: ओ वा वा, मस्तच. बरं, आता तुझ्या 2 लेवल कम्प्लीट झाल्यात ना?
0: हो.
1: मग पुढच्या लेवल पण करायचं आहेत की काय ठरलंय तुझं?
0: नाही नाही, सगळे लेवल करणार आहे मी.
1: बर, क्या बात आहे, खूप छान, खूप शुभेच्छा तुला.
0: थँक्यू मॅम.
1: येस, आता राजदीप तुझ्याशी आपण जरा संवाद साधूया. तर तू कुठली भाषा निवडलीस?
0: मी पण फ्रेंचच निवडली मॅम.
1: अच्छा, बर, काही खास कारण होतं त्याच्या मागे?
0: येस मॅम, मला फ्रेंच चांगली आवडायची आणि तिचं कन्व्हर्सेशन पण खूप सोपं होतं.
1: बर, जेव्हा तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये कळलं की अशा पद्धतीने ऑनलाईन शिकवलं जाणार आहे तेव्हा तुम्ही स्वतःहून तुम्हाला इंटरेस्ट वाटला की शिक्षकांनी सांगितलं की अरे करा रे वेगळा कोर्स आहे छान आहे असं काही झालं?
0: नाही नाही, आमच्या शाळेतले जे टीचर्स आहेत ते वेगवेगळे उपक्रम घेऊन येतात आणि आम्हाला त्याच्यात सहभागी व्हायला खूप आवडते.
1: बरं, मग अभ्यास करत असताना फ्रेंडचा कसं वाटत होतं, गंमत वाटत होती का कंटाळा येत होता?
0: नाही मॅम, ते जे ऑनलाईन टीचर्स होते ते खूप खेळत खेळत आमचं लेक्चर घ्यायचे.
1: सगळ्यात जास्त कुठली म्हणजे कुठली गोष्ट तुला आवडली फ्रेंच भाषेतली की हे खूप छान आहे?
0: मला फ्रेंच भाषेतलं हे आवडलं की कमी पैशात जास्त शिकायला मिळते आणि खेड्यात एवढी भाषा ते असे नवनवीन उपक्रम येत नसतात पण इथं येतात आणि कमी पैशात.
1: काय वाटतं तुला पुढे जाऊन काय उपयोग होईल ह्या भाषा शिकल्याचा?
0: मी जर अदर कंट्रीज फ्रान्स या जर्मन मध्ये गेलो त्या दुसऱ्या देशांमध्ये तर मला तिथे ती उपयोगी पडू शकती, ट्रान्सलेट करायची, फोनवर ट्रान्सलेट करायची गरज नाही येणार डबल.
1: बरोबर बरोबर बरोबर. जे शैलेश लेले सर आहेत तर त्यांना काय तुला सांगावंस वाटतं की त्यांनी हा जो उपक्रम राबवलाय तो चांगला आहे का, तुम्हाला आवडतो आहे का, तुमच्या उपयोगाचा आहे का, काय सांगाल त्याबद्दल?
0: हा उपक्रम तुमच्या उपयोगाचा आहे कारण तुम्हाला मराठी इंग्लिश आणि हिंदी या भाषा तर आपल्याला येतात पण दुसऱ्या भाषा पण शिकायचं थोडस भाग पाहिजे, त्याने आपलं डोक्यात वाढतं नाही का आणि ना दुसऱ्या भाषेत आपण जाऊन शिकू पण म्हणजे म्हणू पण शकतो.
1: बर बर. आणि तुझ्या पण घरच्यांनी तुला लगेच परमिशन दिली होती हा कोर्स करायला?
0: येस मॅम.
1: अच्छा बर, तुला किती मार्क मिळाले? आणि
0: मला 47 मार्क्स मिळवले.
1: मग हे जेव्हा घरी कळलं तेव्हा सगळ्यांना आनंद झाला होता?
0: येस, खूप आनंद झाला होता.
1: मग ते काय म्हणाले पुढे पण असं शिक?
0: घरचे म्हटले की नवनवीन उपक्रम सहभाग घेत जाय, पुढे चालत जाय, तू करशील, तुला चांगले मार्क पडतील.
1: बर, मोठं होऊन काय व्हायचंय?
0: मला मोठं होऊन डिप्लोमा करायचंय.
1: बर, आणि भारताबाहेर जाऊन करिअर करायचंय का भारतातच करायचंय?
0: भारताबाहेर म्हणजे बँकॉक, फ्रान्स, जर्मनी अशा वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन करायचंय मला करिअर.

0: अरे वा, मस्तच. बरं, पुढच्या सगळ्या लेवल कंप्लीट करायच्या आहेत का एवढं शिकला एवढं बस झालं?
1: नाही, मला पुढच्या कंटिन्यू लेवल करायचे आहे, शेवटपर्यंत पूर्ण करायचे आहे मला लेवल.
0: वा वा, मस्तच. बरं, आता तुमच्याच वयाची बरीच मुलं आपल्याला रेडिओवर ऐकत असतील किंवा त्यांचे पालक पण ऐकत असतील, मग त्यांना तुला काही सल्ला द्यावा असा वाटतो का, कि जर का असा तुम्हाला चान्स मिळाला एखादी परकीय भाषा शिकायचा तर तुम्ही तो घेतला पाहिजे किंवा नाही, याबद्दल तू त्यांना काही सल्ला देशील का?
1: येस मॅम, मी त्यांना असा सल्ला देईन की तुम्ही दुसऱ्या देशात गेल्यावर तुम्हाला बोलता नाही येणार, तिथले सगळे माणसं फ्रेंच आणि जर्मन म्हणू शकतात पण तुम्हाला म्हणता येत नाही, तुम्हाला सगळं वेगळं वाटेल त्याच्यातलं, म्हणून तुम्ही ही भाषा नक्कीच घ्या आणि कमी पैसे पण लागतात त्याला. आणि एवढं सांग.
0: क्या बात आहे, वा मस्तच. तुम्हा दोघांनाही पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. छान एक एक वयाचे टप्पे पूर्ण करा, छान मार्क्स मिळवा आणि अशाच वेगळ्या वेगळ्या भाषा शिका, वेगवेगळे कोर्स करा, ज्याच्याने तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होईल, अशा सगळ्या गोष्टी तुम्ही तितक्याच उत्साहात करा. आणि या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते. आणि आज तुम्ही इथे वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात, आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्या, त्याबद्दल तुम्हा दोघांचेही मनपूर्वक आभार.
1: थँक्यू मॅम. थँक्यू मॅम.
0: तर मंडळी, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या देवगड विद्यालय हिवरगाव पावसा संगमनेर अहिल्यानगर या ठिकाणाहून जोडल्या गेलेल्या दोन विद्यार्थ्यांशी, एक म्हणजे रणदीप शिरसाट आणि दुसरा राजदीप गायकवाड. तर आता कार्यक्रमात वेळ झालीये इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अपर्णा मयेकर यांनी गायलेलं दीवाना मुझसा नही या चित्रपटामधलं समीर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे आनंद मिलिंद यांनी.

0: खेळाडू आणि क्रीडांगण या सगळ्यातूनच त्याचं महत्व आणि मूल्य समजावून सांगणार आमचा कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब सादर करते नाना खेरनार. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर सोमवारी दुपारी 2 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत आन बान या चित्रपटामधलं हसरत जयपुरी यांचं, संगीतकार शंकर जयकिशन. आणि हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: रवी यांच्या स्वरातलं हसरत जयपुरी यांचं गीत आता ऐकणार आहोत. गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि हे गीत आहे अराउंड द वर्ल्ड या चित्रपटामधलं.

कौवा चला हंस की चाल, आखिर भूला अपनी चाल, अपनी चाल।

0: में कुप्पा हो गया ना।
1: अरे हजरता मुझे टोनिया से बचाओ। ए हजरता मुझे टोनियों से बचाओ। मर के बचाओ मुझे।
2: काय गं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
3: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली।
2: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
3: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात।
2: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
3: नक्की दे। कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे।
2: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता।
3: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात।
2: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300।
4: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया दो आखे या चित्रपटामधलं गीत। हे गीत आहे वर्मा मलिक यांचं, ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात। गीताला संगीत दिलं आहे हंसराज भाई यांनी।

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. बासरी वादक मानस अनुराग राकेश रासने, साथसंगत तबला सुमित सावंत. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास कार्डत ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी संवाद साधते आहे सौ माधुरी नंदन. वारकरी संप्रदायातील काही दैदिप्यमान नक्षत्रांचे आषाढी कार्तिकी वारी यामध्ये आपण दर्शन घेत आहोत. आजचा 5वा भाग, साक्षात विठ्ठलाला पंढरी सोडायला लावणारे भक्त संत कुर्मदास. हात पाय नाही ज्याशी तोही पाहे पंढरीशी, रांगता रांगता आला देव भेटे कुर्मदासाशी. कुर्मदास महाराजांचा इतिहास हा केवळ एका अपंग भक्ताचा प्रवास नाही, तर तो मानवी इच्छाशक्तीचा, अथांग सौशिकतेचा आणि ईश्वरावरील अढळ विश्वासाचा जिवंत पुरावा आहे. त्यांचा जन्म 13व्या शतकाच्या उत्तरार्धात सोलापूर उस्मानाबाद सीमेवरील एका सात्विक कुटुंबात झाला. कुर्मदास जन्माला आले तेव्हा त्यांचे शरीर पाहून मात्यापित्यांच्या पायाखालची जमीन सरकली. जन्मताच त्यांना दोन्ही हात नव्हते आणि त्यांना दोन्ही पायही नव्हते. त्यांचे शरीर एका कासवासारखे म्हणजेच कुर्मसारखे गोल केवळ धडाचे होते आणि म्हणूनच त्यांचे नाव कुर्मदास म्हणजेच कासवासारखा ईश्वराचा दास असं ठेवण्यात आलं. लहानपणापासूनच कुर्मदासांच्या कानावर पंढरपूरच्या विठ्ठलाची महती पडत असे. दरवर्षी आषाढी कार्तिकी वारी बघून कुर्मदासाचे डोळे भरून येत असत आणि त्याच्या मनात विचार येई, सगळं जग त्या विठ्ठलाच्या दर्शनाला जातो, मग मीच का वंचित राहू? मला हात पाय नसले तरी काय झालं? माझ्याकडे विठ्ठलाचे नाम घेणारी जीभ आहे आणि विठ्ठलाला माझे पाहू इच्छिणारे डोळे आहेत. एक वर्ष आषाढी वारी जवळ आली. गावातून दिंड्या पंढरपूरकडे निघाल्या. कुर्मदासाच्या मनातील विठ्ठल भेटीची ओढ इतकी तीव्र झाली की त्यांनी एका रात्री ठाम संकल्प घेतला, मी देखील पंढरपूरला जाणार आणि माझ्या विठ्ठलाला डोळे भरून पाहणार. हातपाय नसलेला माणूस शेकडो मैल दूर असलेल्या पंढरपूरला कसा जाणार? हा प्रश्न संपूर्ण गावाला पडला. पण कुर्मदासांनी कोणाचीही मदत मागितली नाही. त्यांनी स्वतःच्या थकलेल्या शरीराचा ईश्वराचा रथ बनवला. ते आपल्या पोटाच्या आणि पाठीच्या साह्याने जमिनीवर सरपटत रांगत रांगत पंढरपूरच्या दिशेने निघाले. एखाद्या कासवाने जमिनीवरून हळूहळू सरकावे तसे ते पुढे सरकत होते. रस्त्यावरील टोकदार दगड, धोंडे आणि काटे त्यांच्या शरीराला टोचत होते. कडक उन्हाने तापलेली माती त्यांच्या पोटाला पोळत होती. काही अंतरावर गेल्यावर त्यांच्या पोटाची आणि छातीची कातडी पूर्णपणे सोलवटून निघाली. शरीरातून रक्तांच्या धारा वाहू लागल्या. परंतु वेदनांच्या या पराकोटीतही त्यांच्या मुखातून एकच गजर उमटत होता, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दिवसाला ते जेमतेम काही मीटर किंवा 1 किलोमीटर पुढे सरकू शकत होते. पंढरपूरला पोचण्यासाठी महिन्याचा कालावधी तरी त्यांना लागणार होता. पण त्यांच्या वज्र निर्धारित चिकाटीसमोर निसर्गानेही गुडघे टेकले होते. रांगत रांगत कुर्मदास एका गावी पोहोचले. त्या दिंडीचे नेतृत्व साक्षात संत शिरोमणी नामदेव महाराज करत होते. नामदेवांनी जेव्हा एका अगतिक रक्ताल्या शरीराच्या भक्ताला पोटावर रांगत विठ्ठल नामाचा जयघोष करताना पाहिले तेव्हा त्यांचे डोळे पाणावले. नामदेव महाराज धावत गेले. त्यांनी त्याला प्रेमाने उचलून आपल्या छातीशी लावले आणि नामदेव म्हणाले, कृष्णा, तुझी ही अवस्था, तू पंढरपूरला कसा पोचणार रे? आषाढी एकादशी तर अवघ्या काही दिवसावर आली आहे आणि तुझं शरीर तर पूर्णपणे जखमी झालंय. त्यावर
कुर्मदास अत्यंत करुण स्वरात म्हणाले, नामदेव दादा, मला माहिती आहे एकादशीपर्यंत पंढरपूरला मी पोचू शकणार नाही रे. माझं हे शरीर मला साथ देत नाहीये, पण तुम्ही जेव्हा माझ्या विठ्ठलाला भेटाल ना, तेव्हा सांगा तुझा हात पाय नसलेला एक कुर्मदास नावाचा चाकर तुझ्या भेटीसाठी रांगत रांगत येत आहे. तो एकादशीला पोचू शकणार नाही, पण त्याची भक्ती तुझ्या चरणी त्याने आज पोचवली आहे. एवढा निरोप माझा विठ्ठलाला द्याल का हो? नामदेवांनी अत्यंत जड अंतकरणाने त्याचा निरोप घेतला. दिंडी पुढे निघाली. कुर्मदास मात्र तिथे थांबले नाहीत. ते तसेच रक्ताळल्या शरीराने पुन्हा पंढरीच्या दिशेने रांगत राहिले. आषाढी एकादशीचा पावन दिवस उजाडला. महापूजा झाली. नामदेवांचे लक्ष विठ्ठलाच्या चेहऱ्याकडे गेले. त्यांना जाणवलं की आज विठ्ठलाच्या चेहऱ्यावर ते नेहमीचं अलौकिक तेज नाही. देव आज अत्यंत उदास आणि व्याकुळ दिसतो आहे. नामदेवांनी हात जोडून विचारलं, देवा, आज तू असा उदास का? आज तर तुझा सर्वात मोठा उत्सव आहे. तुझे लाडके वारकरी तुझ्या दारात आले आहेत, मग तू असा कासावीस का? तेव्हा साक्षात विठ्ठलांच्या मूर्तीतून करून आवाज आला, नामदेवा, माझा खरा भक्त ज्याचे हात पाय नाहीत तो माझ्यासाठी पोटावर रांगत येत आहे. त्याचं शरीर रक्ताने माखलंय. तो सध्या पंढरपूरपासून 14 किलोमीटर दूर असलेल्या लहुरी या गावामध्ये येऊन थांबलाय. त्याचं शरीर आता पूर्णपणे थकलं आहे आणि तो पुढे येऊ शकत नाही. तो मला तिथेच आर्ततेने हाक मारत आहे, नामदेवा, मला आता इथे राहवत नाही, मी माझ्या भक्तासाठी चाललो. साक्षात पंढरीनाथ त्रिभुवनाचा मालक आपल्या भक्ताच्या ओढीने मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर पडला. विठ्ठलाने संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांना देखील सोबत घेतलं आणि ते तिघेही लहुरी गावाच्या दिशेने धावत निघाले. इकडे लहुरी गावाच्या वेशीवर एका झाडाखाली संत कुर्मदास अत्यंत थकलेल्या अवस्थेत पडले होते. त्यांच्या शरीरात त्राण उरला नव्हता. त्यांना वाटत होतं की आता आपले प्राण जाणार आणि विठ्ठलाचे दर्शनाची इच्छा अपुरी राहणार. त्यांनी शांतपणे डोळे मिटले आणि विठ्ठलाचे अंतिम ध्यान सुरू केले. तितक्यात तिथे तीन अलौकिक मूर्ती प्रगट झाल्या. साक्षात पांडुरंग, ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेव महाराज. विठ्ठलाने पाहिले, ज्या भक्ताला हात पाय नव्हते त्याचे अंतःकरणाने त्याने हात पसरले होते आणि पाय नव्हते पण त्याची भक्ती देवापर्यंत धावत आली होती. विठू माऊली धावत पुढे गेली आणि कुर्मदासाच्या त्या मातीने रक्ताने माखलेल्या शरीराला उचलून थेट आपल्या कवेत घेतले. देवाने स्वतःच्या पितांबराने कुर्मदासाच्या अंगावरील धूळ आणि रक्त पुसले. भगवंताचा स्पर्श होताच कुर्मदासाच्या शरीराच्या सर्व जखमा एका क्षणात नाहीशा झाल्या. त्याच्या चेहऱ्यावर एक अलौकिक दिव्य असे तेज प्रगट झाले. कुर्मदासाने डोळे हळूच उघडले. समोर साक्षात चतुर्भुज विठू माऊली उभी होती. कुर्मदासाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा घळा घळा वाहू लागल्या. भगवंत हसून म्हणाले, कुर्मदासा, तुझी अथांग भक्ती पाहून माझं देवपण गळून पडलंय. तू पंढरपूरला येऊ शकला नाहीस म्हणून मी संपूर्ण पंढरपूर तुझ्याकडे घेऊन आलो आहे. आजपासून लहुरी गाव म्हणजे दुसरी पंढरी म्हणून ओळखले जाईल. यानंतर संत कुर्मदास महाराजांनी याच लहुरी गावामध्ये समाधी घेतली. संत शिरोमणी कुर्मदास महाराज की जय. पुंडलीक वर

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

शब्दांचं घडतं काव्य आणि काव्याची घडतात गाणी. मनात रुंजी घालणारी हीच गाणी आठवणी बनून पुन्हा एकदा ओठावर येतात आणि मग बनतात ओठावरली गाणी. अशा सदाबहार गाण्यांचा आनंद देणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका, ओठावरली गाणी. सादर करते विकास भावे. दर बुधवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर गुरुवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: वाढवायचाय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहिती

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 208888.

नाशिक मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253 2 39 21 21.

जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड मध्ये शिक्षण असो किंवा नोकरी, जर्मन भाषेचे ज्ञान नेहमीच महत्वपूर्ण भूमिका निभावते आणि याचसाठी आपल्या सेवेत सादर आहे NILS ऑनलाईन जर्मन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. विद्यार्थ्यांपासून नोकरदारांपर्यंत सर्वांना जर्मन शिकण्याची संधी. आजच संपर्क करून काही प्रवेशांवर 50% सूट मिळवा. संपर्क 9739739181.

0: टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: माझा एक हट्टी शेजारी आहे, संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं। मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे PM सूर्य घर मोफत वीज योजना। मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो। PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in।
6: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
7: अग, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली।
6: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
7: अग, अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात।
6: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
7: नक्की दे, कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे।
6: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता।
7: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात।
6: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16।

0: फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फुल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
1: आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं हे गीत आता आपण ऐकणार आहोत. मेरी आवाज सुनो या चित्रपटामधलं, संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात विजय सिंग आणि आशा भोसले यांच्या आवाजात. हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीत आहे विजय सिंग यांचं आणि हे गीत ऐकूयात खून खून या चित्रपटामधलं.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: आशा भोसले यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. झुटा सच या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
2: गीतकार रवींद्र जैन यांच्या संगीताने सजलेलं कहानी एक चोर की या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. हे गीत गायलं आहे महेंद्र कपूर, हेमलता आणि येसुदास यांनी.

kidding.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो, आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या। आजची गोष्ट, शेवटची सही। शारदाताईंचा 75वा वाढदिवस होता। घरात नातवंडांचा गोंधळ, स्वयंपाकघरातून पुरणपोळीचा येणारा सुगंध, अनेक दिवसांनी एकत्र आलेलं संपूर्ण कुटुंब। केक कापला, फोटो झाले, हशा रंगला। दुपारच्या जेवणानंतर गप्पा सुरू होत्या। तेवढ्यात मोठा मुलगा म्हणाला, आई आता जुनं घर विकून टाकूया। धाकटा लगेच म्हणाला, नाही दादा, नाही, ते बाबांचं घर आहे। अरे म्हणूनच तर विकायचं म्हणतोय। नाही, मला ते जपायचंय। क्षणात वातावरण बदललं, आवाज चढले, दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम होते। शारदाताई मात्र शांत बसल्या होत्या। त्या हळूच उठल्या, देवघरात गेल्या, भिंतीवरच्या आपल्या पतीच्या फोटो समोर काही क्षण उभ्या राहिल्या आणि मग त्या मुलांकडे वळून म्हणाल्या, हे घर बांधताना तुमचे बाबा दिवसा नोकरी करायचे आणि रात्री स्वतः विटा मोजायला यायचे। अरे तुमच्या शिक्षणासाठी मी माझे दागिने विकले। क्षणभर त्या थांबल्या, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले। त्या पुढे म्हणाल्या, हे घर तुम्हा दोघांसाठीही बांधलं होतं त्यांनी, एकमेकांविरुद्ध उभं राहण्यासाठी नाही। घरात शांतता पसरली। दोन्ही मुलांनी एकमेकांकडे पाहिलं। मोठा मुलगा हळूच म्हणाला, आई बाबांनी मृत्यूपत्र करून ठेवलं असतं तर। शारदाताईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळले। त्या फक्त एवढंच म्हणाल्या, तुमच्या बाबांना तुमच्यावर खूप विश्वास होता, पण त्यांनी त्यांची शेवटची इच्छा लिहून ठेवली नाही। कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा।
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे। आपण आत्ताच एक कथा ऐकली। ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो। आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते। मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे।

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2088.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

स्वतःच्या हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPO सब सेंटर नाशिक 0253 2 39 21 21.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती

फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता. कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे गा.

0: दुश्मन जिसे छुपाए।
1: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
2: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी।
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: ही दुर्घटना यांचा चिंते पासून मुक्ती मिळवा.
1: पीएम फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले.
2: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला ह्या पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे. तर काही गोष्टींमुळे येत असत, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल.
3: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा.
4: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा.
5: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा.
0: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो.
6: एक लड़की थी दीवानी सी, एक लड़के पे वो मरती थी, नजरें झुका के शर्मा के गलियों से गुजरती थी, चोरी चोरी चुपके चुपके चिट्ठियां लिखा करती थी. कुछ कहना था शायद उसको, जाने किससे डरती थी. जब भी मिलती थी मुझसे, मुझसे पूछा करती थी, प्यार कैसे होता है, ये प्यार कैसे होता है. और मैं सिर्फ यही कह पाता था.

सामान्यातूनच घडतात असामान्य व्यक्तिमत्व. अशाच सगळ्यांपेक्षा वेगळ्या ठरलेल्या आणि कौतुकाला पात्र असणाऱ्या व्यक्तींना भेटूया आमच्या बाळू ऑन एअर या कार्यक्रमातनं. सादर करते डॉक्टर राजेश आहेर. ऐका दर रविवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी रात्री 9 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, आय एम पी एस सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा। क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात। विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड।

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. बासरी वादक मानस अनुराग राकेश रासने, साथसंगत तबला सुमित सावंत. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: रसिक हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषानंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती. 7:10 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा, सादर करत्या राधिका जोशी. रात्री 8 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम सुंदर कथा, सादर करते दिलीप कचगावकर. रात्री 8:30 अर्थविश्व ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करते प्रमोद पुराणिक. रात्री 9 प्रसारित होईल मैत्रकट्टा ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. रात्री 9:45 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम गिरवाण विश्व, सादर करते भूपाल देशमुख. रात्री 10 दिलने पुकारा ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करत्या प्रांजली अफळे. रात्री 11 आपण ऐकू शकणार आहात अजिंक्य मी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करते अरुण सूर्यवंशी. सकाळी 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:05 प्रसारित होईल कार्यक्रम गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादर करते दत्ता सरदेशमुख. सकाळी 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध, सादर करते पद्माकर देशपांडे. सकाळी 6:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम प्रभात विश्व, सादर करते ऋषिकेश अयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा. श्रोतेहो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत. मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो. सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का. श्रोतेहो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे. श्रोतेहो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 133. जय जय.

0: श्रोते हो, समर्थांनी चित्त शुद्धीसाठी अनेक उपाय सांगितले आहेत. श्रोते हो, अंतरंग शुद्ध होणे यासाठी विवेकाने वागणे आणि त्यासाठी संतांचा सहवास फार महत्वाचा असतो. आपण कोणाच्या सहवासात आहोत, राहतो यावर आपला विवेक अवलंबून असतो. आपण संत सज्जन म्हणतो पण खरे संत ओळखणे अवघडच असते. संत कसे ओळखावे? संत लक्षण सांगताना समर्थ म्हणतात, ते हरिभक्त आहेत, विरक्त आहेत आणि ते ज्ञानवंत आहेत. भक्ती वैराग्य संपन्न असे तेच संत म्हणावे. एकदा स्वामी विवेकानंद ठाकुरांना म्हणाले, गुरुजी, संतांना इच्छा वासना असतात का हो? तेव्हा रामकृष्ण परमहंस म्हणाले, नरेन, आता माझ्याबरोबर तू चल. आणि ते त्यांना बाहेर घेऊन आले. रस्त्याने एका चोराला पोलीस हातात बेड्या ठोकून साखळदंडाने धरून नेत होते. ते दोघे अजून पुढे गेले तेव्हा एक सरकारी अधिकारी माणूस मध्ये होता आणि त्याच्या चहूबाजूनी त्याच्या रक्षणासाठी त्याचे अंगरक्षक चालले होते. ठाकूरजी नरेनला म्हणाले, नरेन, संत हे असे असतात, सर्व इंद्रिये त्यांच्या ताब्यात असतात आणि संतांचे रक्षण जणू ते इंद्रिय करत असतात. एखादा अधिकारी जसा आपल्या अंगरक्षकांना आपल्या अधिपत्याखाली ठेवतो, त्याचप्रमाणे संत सर्व कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय, मन आणि बुद्धी यांनाही आपल्या अधिपत्याखाली ठेवतात. आणि आपण मात्र आधी भेटलेल्या चोराला जशा बेड्या आहेत त्याप्रमाणे मन, बुद्धी आणि इंद्रिये यांच्या बेड्या घालून बसलेलो असतो. श्रोते हो, ज्याला परमेश्वराची अनन्य भक्ती असते, संभ्रम आणि साशंकता अजिबात नसते, तसेच ज्याला बाह्य जगाचा कुठेही हव्यास नसतो, अशा संतांच्या सहवासात राहिल्याने आपल्यातील सत्वगुणांची वृद्धीच होते. त्यांच्या सहवासात सगुण वर्णन आपल्याला ऐकायला मिळते, भक्तीचा आनंद मिळतो. असे संत देहबुद्धी सोडून आत्मनिश्चयाने परिपूर्ण असतात. त्यांच्या मनात आत्मकल्याण, ब्रह्मतत्व पूर्णपणे ठासून भरलेले असते. यात स्वतः समर्थांचे उदाहरण देता येते. समर्थांनी त्या काळात संपूर्ण देशभरात जवळपास 1100 मठ स्थापन केले, पण ते स्वतः मात्र कोणत्याही एका मठात अडकले नाही. मठात मठाधिपती नेमून ते मात्र आत्मतत्व चिंतनात लीन होऊन राहिले. अशा संतांच्या दर्शनाने, त्यांच्या स्पर्शाने पुण्य जोडले जाते. समर्थांनी पहिल्या चरणात संतांना विज्ञान राशी असे म्हटले आहे. आदरणीय श्रीकृष्ण देशमुख विज्ञान या शब्दाचे दोन अर्थ सांगतात बरं का. पहिला अर्थ दृष्ट जगतासंबंधीच्या ज्ञानाला विज्ञान म्हणतात. परमार्थात मात्र जीव, ब्रह्म, ऐक्य या तत्वज्ञानात जेव्हा अगदी सहजता येते तेव्हा त्याला विज्ञान म्हणतात. जीव, ब्रह्म आणि ऐक्य ही सहज स्थिती म्हणजे मी ज्ञानी आहे अशी जरासुद्धा मनात भावना नसते. श्रोते हो, मी ज्ञानी आहे असे वाटते तेव्हा ते इतरांना आपल्याला सांगावेसे वाटते. पण विज्ञान राशी संत त्या भावापेक्षाही पुढे गेलेले असतात. त्यांच्याकडे खरं तर परमेश्वराच्या साक्षीत्वाचे भांडार असते, पण ते मात्र आपल्या आत्मस्वरूपात एकरूप होऊन राहतात. याचं उदाहरण द्यायचं झालं तर संत साईबाबा, गजानन महाराज, स्वामी समर्थ असे हे संत. असे संत खरं तर खूप दुर्मिळ असतात, पण एकदा त्यांचा लाभ झाला की आपले मात्र कल्याण होते. त्यांचे दर्शन, त्यांचा उपदेश, त्यांच्या आचार विचारातून मिळणारा संदेश अलौकिक असतो. परमपूज्य गजानन महाराज उष्ट्या पत्रावळीतून शिते वेचत असताना बंकटलाल यांना सर्वात प्रथम दिसले. त्यांच्या पोथीत वाचायला मिळते की उतरंडीवरील दोन कान्हुल्यांचा प्रसादच त्यांना हवा होता. वर वर पाहता या दोन्ही गोष्टी विचित्र वाटू शकतात, पण त्यातून अन्न हे पूर्ण ब्रह्म हा मोलाचा संदेश आपल्याला मिळतो. अशा संतांचा भक्ताच्या मनावर अलौकिक परिणाम होतो. अशा संतांमुळे आपले आत्मकल्याण तर होतेच होते, पण पारमार्थिक शंकांचे समूळ निरसन होते. समर्थ रामदास स्वामीही असेच एक परिपूर्ण संत होते. त्यांनी स्वतःची आत्मस्थिती कुठेही बिघडू न देता गुरु शिष्य संवाद रूपात सार्थ दासबोध ग्रंथ लिहून सर्व प्रापंचिक पारमार्थिक राजकीय शंकांचे निरसन केले आहे. अशा संतांच्या सहवासात राहावे आणि स्वतःचे कल्याण करून घ्यावे हेच खरे, नाही का? जय जय रघुवीर समर्थ.
1: याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, आय एम पी एस सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास बँक.

नाशिक मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 02352939121.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
1: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दिलीप कसगावकर पुण्याहून बोलतोय आजच्या आपल्या सुंदर कथा कार्यक्रमात. आज ऐकूया आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI शी रिलेटेड असलेली एक अतिशय हृदयस्पर्शी कथा, AIच्या पलीकडे. राज, पुढच्या महिन्यात तुझा वाढदिवस आहे ना बाबा. तुला वाढदिवसाची भेट म्हणून नवी करून मर्सिडीज देणार आहे. ती गाडी आणि तिचा ड्रायव्हर फक्त तुझ्यासाठी असेल. ऐक, खरंच? राजने आश्चर्याने विचारलं. हो राज, काल रात्री बाबांनी सांगितलं. नवीन तंत्रज्ञान आणि विशेषतः AIचा वापर करून कंपनीतील खर्च खूप कमी होणार आहे आणि त्यामुळे कंपनीला भरघोस नफा होईल असं बाबा म्हणत होते. राज आनंदाने अक्षरशः हवेत तरंगत होता. मित्रांना काहीच न सांगता वाढदिवसाच्या दिवशी मर्सिडीज घेऊन शाळेत जायचं आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का द्यायचा असा त्याने बेत केला. वाढदिवसाला अजून 8 दिवस बाकी होते. शाळेतून परतला तेव्हा राजचा चेहरा पूर्णपणे उतरलेला होता. राज, काय झालं? आईने काळजीने विचारलं. आई, माझे 2 जिवलग मित्र आणि माझ्या आवडत्या मॅम पुढच्या महिन्यात शाळा सोडून दुसऱ्या गावी जाणार आहे. राज, अरे तुझ्या मित्राच्या बाबांना आणि मॅमच्या हसबंडना दुसरी चांगली नोकरी मिळाली असेल. राजने नकारार्थी मान हलवली. नाही आई, माझ्या मित्राच्या बाबांना आणि मॅमच्या हसबंडना त्यांच्या कंपनीने कामावरून काढलं आहे. मग आपण तुझ्या बाबांना विचारूया का आपल्या कंपनीत त्यांना काम देता येईल का? राजचा आवाज भरून आला. आई, ते तिघेही बाबांच्या कंपनीतच आहेत आणि खर्च कमी करण्यासाठी बाबांनी त्यांना कामावरून काढलं आहे. आई निशब्द झाली. तिच्या समोर पहिल्यांदाच AI, नफा आणि माणुसकी यांचा संघर्ष उभा राहिला होता. रात्री जेवताना राज फारसा बोलत नव्हता. काय रे, इतकं शांत का? बाबांनी विचारलं. बाबा, AI मुळे कंपनीचा नफा वाढतो हे खरं आहे ना? हो बेटा, पण बाबा त्या नफ्यामुळे जर आपले प्रिय आणि जवळचे आपल्यापासून दूर जाणार असतील तर तो नफा कोणासाठी? बाबा शांत होते. राज पुढे म्हणाला, बाबा AIच्या पलीकडे काय असतो? बाबांनी प्रश्नार्थक नजरेने राजकडे पाहिलं. बाबा, माणसं, त्यांची स्वप्न, त्यांची घरं, त्यांचं आयुष्य हे सगळं AIच्या पलीकडे नाही का? बाबांच्या हातातील घास तसाच राहील. त्या रात्री ते बराच वेळ जागे होते. लॅपटॉपवर नफ्याची आकडेवारी होती, कर्मचाऱ्यांची यादी होती आणि मनात घुमत होता मुलाचा तो प्रश्न, AIच्या पलीकडे काय असतं? खूप विचारांती त्यांनी मनोमन एक निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी ते नेहमीपेक्षा लवकरच कंपनीत पोहोचले. HR प्रमुख आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी बोलावून घेतलं. आजपासून कोणत्याही कर्मचाऱ्याला केवळ AI मुळे कामावरून कमी केलं जाणार नाही. सर, मग ज्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला होता त्यांचं काय? त्यांना नव्या कौशल्याचं प्रशिक्षण द्या. नव्या जबाबदाऱ्या द्या. AI सोबत काम करण्यासाठी त्यांना सक्षम करा. क्षणभर थांबून ते पुढे म्हणाले, AI माणसांसाठी आहे, माणसं AI साठी नाही. सभागृहात शांतता पसरली. त्या शांततेत प्रत्येकाला जाणवलं, आज कंपनीचा निर्णय बदलला नव्हता तर कर्मचाऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता. राजच्या वाढदिवसाचा दिवस उजाडला. बंगल्याच्या पोर्चमध्ये काळी भोर मर्सिडीज दिमाखात उभी होती. गाडीची पूजा झाल्यावर बाबा म्हणाले, राज आधी हे बघ. त्यांनी खिशातून एक दुमडलेला कागद बाहेर काढला. हा कागद ओळखतोस? राजने तो कागद उघडला. अरे हे तर माझं पत्र. त्यात लिहिलं होतं, प्रिय बाबा, मला मर्सिडीज नको. तिच्या बदल्यात माझ्या मित्रांच्या बाबांची आणि माझ्या आवडत्या मॅमच्या हसबंडची नोकरी परत द्या. माझ्यासाठी तीच सर्वात मोठी वाढदिवसाची भेट असेल. द्याल ना बाबा, तुमचा राज. बाबा, हे पत्र तुमच्याकडे कसं आलं?
1: बेटा, तू झोपल्यावर आईने मला दिलं.
0: मग? बाबा हसले.
1: मग मला तुझ्या प्रश्नाचं उत्तर सापडलं.
0: काय काय उत्तर बाबा?
1: एआयच्या पलीकडे माणुसकी असते. क्षणभर शांतता पसरली.
0: राज, मी फक्त निर्णय बदलला नाही.
1: राज आश्चर्याने बाबांकडे पाहू लागला.
0: बेटा, मी माझा दृष्टिकोन बदलला.
1: बाबा, म्हणजे काय?
0: राज, आता तुझे मित्र शाळा सोडणार नाही, तुझ्या आवडत्या मामा हे जाणार नाही. एआय आपल्या कंपनीत असेल पण माणसांच्या जागी नाही, त्यांच्या सोबत असेल.
1: राजच्या डोळ्यात आनंद अश्रू दाटून आले. त्याने बाबांना घट्ट मिठी मारली.
0: राज आणि त्याच्या बाबांच्या प्रसन्न चेहऱ्याकडे पाहत आई हसून म्हणाली,
1: एआय हे तंत्रज्ञान म्हणून स्वीकारा, त्याचा वापर करून नवी क्षितिजे गाठा. पण एआयच्या पलीकडे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, माणसाने माणसाशी माणसासम वागणे हीच तर खरी बुद्धिमत्ता आणि हीच खरी नीतिमत्ता.
2: श्रोते हो, हा होता आपला आजचा सुंदर कथा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात पुढील मंगळवारी रात्री 8 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात संगीतकार सचिन देव बर्मन यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत जिंदगी जिंदगी या चित्रपटामधलं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजामध्ये मजलूम या चित्रपटामधलं गीत. SH बिहारी यांच्या या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: बाजार या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत. मिट ताकी मिट यांची गीत रचना, संगीतकार खय्याम.

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास. आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचे गीत आहे आनंद बक्षी यांचं निगाहे. या चित्रपटामधलं कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत माँ और ममता या चित्रपटामधलं. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.
3: जो

नमस्कार, मी प्रमोद पुराणिक, गुंतवणूक सल्लागार. रेडिओ विश्वासच्या मदतीने आपण नाशिक परिसरामध्ये आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी यासाठी गेली अनेक वर्ष प्रयत्न करीत आहोत आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून मंगळवारी दुपारी 12:30 आणि रात्री 8:30 हे प्रक्षेपण आपण करत असतो. या आठवड्यामध्ये अनेक म्युच्युअल फंड्स अनेक नव्या योजना घेऊन आलेले आहेत. म्युच्युअल फंडांच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी ह्या योजनांची व्यवस्थित माहिती करून घ्यावी, आपल्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स बरोबर वार्तालाप करावा, चर्चा करावी आणि ती केल्यानंतर मग कोणती योजना आपल्यासाठी योग्य आहे याचा निर्णय एकत्रित बसून केलेला जास्त चांगला ठरतो. कारण म्युच्युअल फंडांना एकामागोमागून एक प्रॉडक्ट्स त्यांचे उत्पादन आणायचे असतात, ते आणण्यासाठी साहजिकच त्यांना मार्केटिंग करावं लागतं, योजना लोकांपर्यंत पोचवाव्या लागतात. परंतु कोणती योजना चांगली आणि कोणती योजना वाईट किंवा अयोग्य हे ठरवण्याचा अधिकार गुंतवणूक सल्लागाराने गुंतवणूकदारांच्या मदतीने तो हक्क बजावला पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून आज दोन योजनांची माहिती देतोय. एक आहे बंधन कॉन्ट्रा फंड. हा फंड कालपासून सुरू झाला आणि 24 ऑगस्टपर्यंत ही योजना नवीन भरणा स्वीकारण्यासाठी प्राथमिक भांडवल बाजारपेठेतून पैसा गोळा करणार आहे. कॉन्ट्रा फंड जर आपण विचार केला तर सध्या बाजारामध्ये फारच थोडे कॉन्ट्रा फंड आहेत. त्यामध्ये निश्चितच SBI कॉन्ट्रा फंडाचा उल्लेख करावा लागेल, इन्व्हेस्को कॉन्ट्रा फंडाचा उल्लेख करावा लागेल आणि कोटक कॉन्ट्रा फंडाचा उल्लेख करावा लागेल. मग आणखी ज्यावेळेस बंधन म्युच्युअल फंड ही नवीन योजना घेऊन आला त्यावेळेस पहिला प्रश्न म्युच्युअल फंडाच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराच्या डोळ्यासमोर आला पाहिजे की आपल्याकडे एखादा तरी कॉन्ट्रा फंड असला पाहिजे, तो आहे की नाही हे पहिलं बघितलं पाहिजे. आणि जर एकसुद्धा कॉन्ट्रा फंड नसला तर किमान एक फंड असावा आणि त्यामध्ये बंधन कॉन्ट्रा फंड 10 रुपये दर्शनी किमतीचं युनिट 10 रुपयालाच मिळतं म्हणून चांगला असं अजिबात आम्ही सांगणार नाही. परंतु बंधन म्युच्युअल फंडाने आतापर्यंत आणलेल्या योजना यामध्ये गुंतवणूकदारांना चांगल्या प्रकारची भांडवल वृद्धी चांगल्या प्रकारे लाभांश वाटप हे केलेलं आहे. आणि विशेषतः बंधन म्युच्युअल फंडाचे जे गुंतवणुकीचे व्यवस्थापन करणारे अधिकारी आहेत मनीष गुणवाणी यांचा या क्षेत्रातला अनुभव चांगला आहे. या अगोदर त्या ते ज्या ज्या म्युच्युअल फंडांकडे होते त्या त्या ठिकाणीसुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे कामगिरी करून दाखवली. म्हणून फंड मॅनेजरवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. आणि त्यांनी असं एका ठिकाणी सांगितलं की हा कॉन्ट्रा मी वेगळ्या पद्धतीने चालवणार आहे. इतर कॉन्ट्रा फंडांमध्ये लार्ज कॅप म्हणजे मोठ्या शेअर्समध्ये गुंतवणूक जास्त केलेली असते. बंधन कॉन्ट्रा फंड मिड कॅप आणि स्मॉल कॅप या प्रकारच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणार आहे. कॉन्ट्रा फंड ही संकल्पना तशी थोडीशी समजून घ्यायला अवघड आहे, परंतु या संकल्पनेमध्ये अनेक संकल्पनांचा समावेश आहे. मग त्यामध्ये व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग म्हणजे मूल्यावर आधारित गुंतवणूक ही संकल्पना आहे. चांगल्या कंपन्यांचे शेअरसुद्धा अतिशय कमी भावात उपलब्ध असतात, त्याची काही कारणं असतात, अशा वेळेस त्या कंपन्यांकडे लक्ष देणं याची आवश्यकता असते. तर काही कंपन्यांचं उत्पादन बाजार चक्र राहत गाडगे यावर अवलंबून असतं आणि मग त्यामध्ये कोणत्या वेळेस एखाद्या कंपनीच्या उत्पादनाला मागणी वाढणार आहे किंवा कंपनी सगळ्या बाबतीत चांगली असतानासुद्धा बाजारात उभ्या असलेल्या काही समस्यांमुळे कंपनीला जास्तीत जास्त ऑर्डर्स मिळवता आल्या नाही
असे घडत असतं आणि काही वेळेस एक अनन्य साधारण परिस्थिती समोर उभी असते आणि त्या परिस्थितीचा फायदा करून घेतला तर त्या कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीचे बदल होऊ शकतात. किंवा काही कंपन्या आजारी असतात आणि आजाराकडून प्रॉस्पेरिटीकडे समृद्धीकडे त्यांची वाट सुरू झालेली असते. फक्त बाजारात सर्वसामान्य गुंतवणूकदारांना हे नेमकं किती कालावधीमध्ये कंपनी परत पूर्वीसारखी चांगली होईल हे सर्वसामान्य गुंतवणूकदाराला ठरवता येत नाही. अशा वेळेस म्हणून म्युच्युअल फंडाच्या मदतीने अशा प्रकारच्या योजनांमध्ये भाग घ्यायला पाहिजे. गुंतवणूकदारांनी हे स्पष्टपणे माहिती करून घेतली पाहिजे की सुरुवातीला कमी जोखीम असलेल्या योजना घ्याव्यात आणि त्यानंतर मग हळूहळू आपल्या गुंतवणुकीमध्ये एकूण गुंतवणुकीवर मिळणारा परतावा हे वाढवण्यासाठी काही प्रमाणात ज्या योजनांमध्ये जोखीम स्वीकारावी लागते अशा योजनांची निवड करावी आणि त्यामध्ये साधारणपणे कॉन्ट्रा फंड हा जर 3 ते

0: घडलं, पब्लिक इश्यू झाल्यानंतर शेअर किती खाली आला आणि त्यानंतर त्या शेअरमध्ये कशी सुधारणा झाली याची माहिती दिलेली आहे. तर इंडियन हॉटेल ही टाटा उद्योग समूहाची ताज हॉटेलची कंपनी, ह्या कंपनीला सुद्धा काही अडचणींना सामोरं जावं लागलं होतं आणि त्या अडचणी दूर झाल्यानंतर हा शेअर चांगल्या प्रकारे त्या शेअरने वाढ दाखवली. अशाच प्रकारे अनेक कंपन्यांची उदाहरणं देता येतील. मग त्यामध्ये अडाणी एनर्जी सोल्युशन लिमिटेड आहेत किंवा स्टेट बँकेचे शेअर्स आहेत. तर अशा प्रकारे म्युच्युअल फंडाकडे असलेले जे रिसर्च ॲनालिस्ट किंवा जे कंपन्यांचा अभ्यास करत असतात ते कंपनीच्या फंड मॅनेजरला, व्यवस्थापकाला व्यवस्थित पूर्ण माहिती उपलब्ध करून देतात आणि त्या माहितीच्या आधारे फंडाचा व्यवस्थापक शेअर्स गुंतवणुकीचे, खरेदी विक्रीचे निर्णय घेत असतो. म्हणून म्युच्युअल फंड हे टीमवर्क आहे आणि त्या टीमवर्कमध्ये टीमचा जर कॅप्टन चांगला असला तर योजनेची चांगल्या प्रकारे प्रगती होऊ शकते. आणि म्हणून मनीष गुणवाणी या नावाला बाजारामध्ये म्युच्युअल फंडाच्या क्षेत्रामध्ये निश्चितच महत्त्वाचं स्थान आहे. आणि म्हणून बंधन कॉन्ट्रा फंड याकडे गुंतवणूकदारांनी लक्ष दिलं पाहिजे. डिव्हिडंड यील्ड या संकल्पनेवर आधारलेल्या एकूण 11 योजना सध्या बाजारात आहेत आणि आता 12वी योजना व्हाईट ओक या म्युच्युअल फंडाने आणली आहे. इतर 11 योजना आणि व्हाईट ओकने आणलेली 12वी योजना यामध्ये काही मूलभूत बदल आहेत आणि ते बदल विचारात जर घ्यायचे ठरवले तर हा फंड रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट, रिट्स असं ज्याला म्हटलं जातं, त्यामध्ये गुंतवणूक करणार आहे, शेअर्समध्ये गुंतवणूक करणार आहे आणि त्यामध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करणं हे प्रमुख उद्दिष्ट ठेवून या म्युच्युअल फंडाने, व्हाईट ओक या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीने हा फंड आणलेला आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी या योजनेकडे लक्ष दिलं पाहिजे कारण अमेरिकेमध्ये रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट हे अतिशय चांगल्या प्रकारे लोकप्रिय आहेत, ज्यामध्ये एकूण उत्पन्नाच्या 90% उत्पन्नाचं लाभांशाच्या स्वरूपात वाटप करणं बंधनकारक असतं. आपल्याकडे सुद्धा ह्या रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टवरती हे बंधन आहे आणि अशाच प्रकारचं बंधन जर सर्व म्युच्युअल फंडांना टाकलं की त्यांनी कमावलेल्या उत्पन्नातून 90% उत्पन्नाचं वाटप केलं पाहिजे तर गुंतवणूकदारांना चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकेल. आणि म्हणून या दोन योजनांकडे गुंतवणूकदारांनी लक्ष द्यावं, अर्थातच आपल्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरचा सल्ला घेऊन असं या ठिकाणी सांगावं असं वाटतं.
1: पैसे पाठवायचे तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7 जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
2: लता मंगेशकर आणि तलत अजीज यांच्या आवाजात बाजार या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. ही गीतरचना आहे मखदूम मोहद्दीन यांची, संगीतकार खय्याम.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आहे एस पी बालसुब्रमण्यम यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत जरा सी जिंदगी या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी.

प्रेम तपस्या या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि शब्बीर कुमार यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड मध्ये शिक्षण असो किंवा नोकरी, जर्मन भाषेचे ज्ञान नेहमीच महत्वपूर्ण भूमिका निभावते. आणि याचसाठी आपल्या सेवेत सादर आहे NILS ऑनलाईन जर्मन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. विद्यार्थ्यांपासून नोकरदारांपर्यंत सर्वांना जर्मन शिकण्याची संधी. आजच संपर्क करून काही प्रवेशांवर 50% सूट मिळवा. संपर्क 9739739181.

0: रात्रीचे 9 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
0: संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।

नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. मी संवाद साधते आहे सौ माधुरी नंदन. वारकरी संप्रदायातील काही दैदिप्यमान नक्षत्रांचे आषाढी कार्तिकी वारी यामध्ये आपण दर्शन घेत आहोत. आजचा 5वा भाग, साक्षात विठ्ठलाला पंढरी सोडायला लावणारे भक्त संत कुर्मदास. हात पाय नाही ज्याशी तोही पाहे पंढरीशी, रांगता रांगता आला देव भेटे कुर्मदासाशी. कुर्मदास महाराजांचा इतिहास हा केवळ एका अपंग भक्ताचा प्रवास नाही, तर तो मानवी इच्छाशक्तीचा, अथांग सौशिकतेचा आणि ईश्वरावरील अढळ विश्वासाचा जिवंत पुरावा आहे. त्यांचा जन्म 13व्या शतकाच्या उत्तरार्धात सोलापूर उस्मानाबाद सीमेवरील एका सात्विक कुटुंबात झाला. कुर्मदास जन्माला आले तेव्हा त्यांचे शरीर पाहून मात्यापित्यांच्या पायाखालची जमीन सरकली. जन्मताच त्यांना दोन्ही हात नव्हते आणि त्यांना दोन्ही पायही नव्हते. त्यांचे शरीर एका कासवासारखे म्हणजेच कुर्मसारखे गोल केवळ धडाचे होते आणि म्हणूनच त्यांचे नाव कुर्मदास म्हणजेच कासवासारखा ईश्वराचा दास असं ठेवण्यात आलं. लहानपणापासूनच कुर्मदासांच्या कानावर पंढरपूरच्या विठ्ठलाची महती पडत असे. दरवर्षी आषाढी कार्तिकी वारी बघून कुर्मदासाचे डोळे भरून येत असत आणि त्याच्या मनात विचार येई, सगळं जग त्या विठ्ठलाच्या दर्शनाला जातो, मग मीच का वंचित राहू? मला हात पाय नसले तरी काय झालं? माझ्याकडे विठ्ठलाचे नाम घेणारी जीभ आहे आणि विठ्ठलाला माझे पाहू इच्छिणारे डोळे आहेत. एक वर्ष आषाढी वारी जवळ आली. गावातून दिंड्या पंढरपूरकडे निघाल्या. कुर्मदासाच्या मनातील विठ्ठल भेटीची ओढ इतकी तीव्र झाली की त्यांनी एका रात्री ठाम संकल्प घेतला, मी देखील पंढरपूरला जाणार आणि माझ्या विठ्ठलाला डोळे भरून पाहणार. हातपाय नसलेला माणूस शेकडो मैल दूर असलेल्या पंढरपूरला कसा जाणार? हा प्रश्न संपूर्ण गावाला पडला. पण कुर्मदासांनी कोणाचीही मदत मागितली नाही. त्यांनी स्वतःच्या थकलेल्या शरीराचा ईश्वराचा रथ बनवला. ते आपल्या पोटाच्या आणि पाठीच्या साह्याने जमिनीवर सरपटत रांगत रांगत पंढरपूरच्या दिशेने निघाले. एखाद्या कासवाने जमिनीवरून हळूहळू सरकावे तसे ते पुढे सरकत होते. रस्त्यावरील टोकदार दगड, धोंडे आणि काटे त्यांच्या शरीराला टोचत होते. कडक उन्हाने तापलेली माती त्यांच्या पोटाला पोळत होती. काही अंतरावर गेल्यावर त्यांच्या पोटाची आणि छातीची कातडी पूर्णपणे सोलवटून निघाली. शरीरातून रक्तांच्या धारा वाहू लागल्या. परंतु वेदनांच्या या पराकोटीतही त्यांच्या मुखातून एकच गजर उमटत होता, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दिवसाला ते जेमतेम काही मीटर किंवा 1 किलोमीटर पुढे सरकू शकत होते. पंढरपूरला पोचण्यासाठी महिन्याचा कालावधी तरी त्यांना लागणार होता. पण त्यांच्या वज्र निर्धारित चिकाटीसमोर निसर्गानेही गुडघे टेकले होते. रांगत रांगत कुर्मदास एका गावी पोहोचले. त्या दिंडीचे नेतृत्व साक्षात संत शिरोमणी नामदेव महाराज करत होते. नामदेवांनी जेव्हा एका अगतिक रक्ताल्या शरीराच्या भक्ताला पोटावर रांगत विठ्ठल नामाचा जयघोष करताना पाहिले तेव्हा त्यांचे डोळे पाणावले. नामदेव महाराज धावत गेले. त्यांनी त्याला प्रेमाने उचलून आपल्या छातीशी लावले आणि नामदेव म्हणाले, कृष्णा, तुझी ही अवस्था, तू पंढरपूरला कसा पोचणार रे? आषाढी एकादशी तर अवघ्या काही दिवसावर आली आहे आणि तुझं शरीर तर पूर्णपणे जखमी झालंय. त्यावर
कुर्मदास अत्यंत करुण स्वरात म्हणाले, नामदेव दादा, मला माहिती आहे एकादशीपर्यंत पंढरपूरला मी पोचू शकणार नाही रे. माझं हे शरीर मला साथ देत नाहीये, पण तुम्ही जेव्हा माझ्या विठ्ठलाला भेटाल ना, तेव्हा सांगा तुझा हात पाय नसलेला एक कुर्मदास नावाचा चाकर तुझ्या भेटीसाठी रांगत रांगत येत आहे. तो एकादशीला पोचू शकणार नाही, पण त्याची भक्ती तुझ्या चरणी त्याने आज पोचवली आहे. एवढा निरोप माझा विठ्ठलाला द्याल का हो? नामदेवांनी अत्यंत जड अंतकरणाने त्याचा निरोप घेतला. दिंडी पुढे निघाली. कुर्मदास मात्र तिथे थांबले नाहीत. ते तसेच रक्ताळल्या शरीराने पुन्हा पंढरीच्या दिशेने रांगत राहिले. आषाढी एकादशीचा पावन दिवस उजाडला. महापूजा झाली. नामदेवांचे लक्ष विठ्ठलाच्या चेहऱ्याकडे गेले. त्यांना जाणवलं की आज विठ्ठलाच्या चेहऱ्यावर ते नेहमीचं अलौकिक तेज नाही. देव आज अत्यंत उदास आणि व्याकुळ दिसतो आहे. नामदेवांनी हात जोडून विचारलं, देवा, आज तू असा उदास का? आज तर तुझा सर्वात मोठा उत्सव आहे. तुझे लाडके वारकरी तुझ्या दारात आले आहेत, मग तू असा कासावीस का? तेव्हा साक्षात विठ्ठलांच्या मूर्तीतून करून आवाज आला, नामदेवा, माझा खरा भक्त ज्याचे हात पाय नाहीत तो माझ्यासाठी पोटावर रांगत येत आहे. त्याचं शरीर रक्ताने माखलंय. तो सध्या पंढरपूरपासून 14 किलोमीटर दूर असलेल्या लहुरी या गावामध्ये येऊन थांबलाय. त्याचं शरीर आता पूर्णपणे थकलं आहे आणि तो पुढे येऊ शकत नाही. तो मला तिथेच आर्ततेने हाक मारत आहे, नामदेवा, मला आता इथे राहवत नाही, मी माझ्या भक्तासाठी चाललो. साक्षात पंढरीनाथ त्रिभुवनाचा मालक आपल्या भक्ताच्या ओढीने मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर पडला. विठ्ठलाने संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांना देखील सोबत घेतलं आणि ते तिघेही लहुरी गावाच्या दिशेने धावत निघाले. इकडे लहुरी गावाच्या वेशीवर एका झाडाखाली संत कुर्मदास अत्यंत थकलेल्या अवस्थेत पडले होते. त्यांच्या शरीरात त्राण उरला नव्हता. त्यांना वाटत होतं की आता आपले प्राण जाणार आणि विठ्ठलाचे दर्शनाची इच्छा अपुरी राहणार. त्यांनी शांतपणे डोळे मिटले आणि विठ्ठलाचे अंतिम ध्यान सुरू केले. तितक्यात तिथे तीन अलौकिक मूर्ती प्रगट झाल्या. साक्षात पांडुरंग, ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेव महाराज. विठ्ठलाने पाहिले, ज्या भक्ताला हात पाय नव्हते त्याची अंतःकरणाने त्याने हात पसरले होते आणि पाय नव्हते पण त्याची भक्ती देवापर्यंत धावत आली होती. विठू माऊली धावत पुढे गेली आणि कुर्मदासाच्या त्या मातीने रक्ताने माखलेल्या शरीराला उचलून थेट आपल्या कवेत घेतले. देवाने स्वतःच्या पितांबराने कुर्मदासाच्या अंगावरील धूळ आणि रक्त पुसले. भगवंताचा स्पर्श होताच कुर्मदासाच्या शरीराच्या सर्व जखमा एका क्षणात नाहीशा झाल्या. त्याच्या चेहऱ्यावर एक अलौकिक दिव्य असे तेज प्रगट झाले. कुर्मदासाने डोळे हळूच उघडले. समोर साक्षात चतुर्भुज विठू माऊली उभी होती. कुर्मदासाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा घळा घळा वाहू लागल्या. भगवंत हसून म्हणाले, कुर्मदासा, तुझी अथांग भक्ती पाहून माझं देवपण गळून पडलंय. तू पंढरपूरला येऊ शकला नाहीस म्हणून मी संपूर्ण पंढरपूर तुझ्याकडे घेऊन आलो आहे. आजपासून लहुरी गाव म्हणजे दुसरी पंढरी म्हणून ओळखले जाईल. यानंतर संत कुर्मदास महाराजांनी याच लहुरी गावामध्ये समाधी घेतली. संत शिरोमणी कुर्मदास महाराज की जय. पुंडलिक

0: नमस्कार, मी स्वप्नील जोशी. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: ज्योती या चित्रपटामधलं आनंद बक्षे यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार बप्पी लहे.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: आणि कार्यक्रमातलं यानंतर गीत ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं. बेईमान चित्रपटामधलं हे गीत आहे वर्मा मलिक यांचं. संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते. नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253529421.
1: ऐकूया बाजी या चित्रपटामधलं गीता दत्त यांनी गायलेलं गीत. साहिल लुधियानवी यांच्या गीताला संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूया मन्नाडे यांनी गायलेलं यारों का यार या चित्रपटामधलं गीत. शब्दरचना आहे वर्मा मलिक यांची, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो आहे ना, ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.

नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट शेवटची सही. शारदाताईंचा 75वा वाढदिवस होता. घरात नातवंडांचा गोंधळ, स्वयंपाकघरातून पुरणपोळीचा येणारा सुगंध. अनेक दिवसांनी एकत्र आलेलं संपूर्ण कुटुंब. केक कापला, फोटो झाले, हशा रंगला. दुपारच्या जेवणानंतर गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात मोठा मुलगा म्हणाला, आई आता जुनं घर विकून टाकूया. धाकटा लगेच म्हणाला, नाही दादा नाही, ते बाबांचं घर आहे. अरे म्हणूनच तर विकायचं म्हणतोय. नाही, मला ते जपायचंय. क्षणात वातावरण बदललं, आवाज चढले, दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम होते. शारदाताई मात्र शांत बसल्या होत्या. त्या हळूच उठल्या, देवघरात गेल्या. भिंतीवरच्या आपल्या पतीच्या फोटो समोर काही क्षण उभ्या राहिल्या आणि मग त्या मुलांकडे वळून म्हणाल्या, हे घर बांधताना तुमचे बाबा दिवसा नोकरी करायचे आणि रात्री स्वतः विटा मोजायला यायचे. अरे तुमच्या शिक्षणासाठी मी माझे दागिने विकले. क्षणभर त्या थांबल्या, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्या पुढे म्हणाल्या, हे घर तुम्हा दोघांसाठीही बांधलं होतं. त्यांनी एकमेकांविरुद्ध उभं राहण्यासाठी नाही. घरात शांतता पसरली. दोन्ही मुलांनी एकमेकांकडे पाहिलं. मोठा मुलगा हळूच म्हणाला, आई बाबांनी मृत्यूपत्र करून ठेवलं असतं तर. शारदाताईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्या फक्त एवढंच म्हणाल्या, तुमच्या बाबांना तुमच्यावर खूप विश्वास होता, पण त्यांनी त्यांची शेवटची इच्छा लिहून ठेवली नाही. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार

नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300016.
2: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या कार्यक्रमात.
3: स्मृती भाग 15. समग्र भारत वर्षातील वेदविदास मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय सादर साष्टांग प्रणिपात. आज आपण पराशर स्मृतीमधील एका वेगळ्या म्हणण्यापेक्षा आगळ्या वेगळ्या श्लोकाचा विचार करणार आहोत. तो श्लोक लक्ष वेधून घेतो. औरस क्षेत्रजश्चैव दत्त कृत्रिमक सुतः दद्यान माता पिता वापी सपुत्रो दत्तको भवेत. मुले चार प्रकारची असतात, औरस, क्षेत्रज, दत्तक आणि कृत्रिम. आई अथवा वडील ज्यास कुणाला देतात तो मुलगा दत्तक असतो. ज्यांना मुलं होत नाही त्यांना काय वेदना असतात, कशा वेदना असतात, मुलगा होण्यासाठी दंपती काय काय प्रयत्न करतात, किती डॉक्टरांचे दवाखाने झिजवतात, कल्पना न केलेलीच बरी, किती पैसा उधळला जातो केवळ बाळ होण्यासाठी, शेवटी मुलगी झाली तरी चालेल पण मी आई झाली पाहिजे, ही इच्छा असते पत्नीची आणि पूर्ण करण्याचा आटापिटा करतो पती आणि सर्व नातेवाईक. कसं जीवन असतं ना. ज्यांना होतात ते म्हणतात एकच पुरे, मुलगी असली तरी चालेल. आणि कायदा होतो संसदेत एक या दो बस, पाळतात सगळे संविधान मानणारे पण कायदा झाल्यापासून ज्यांनी कायदाही मानला नाही आणि राष्ट्रध्वज वा वंदे मातरम ही मानत नाहीत त्यांनी कायदा व संविधान झुगारलेच आणि 2 पेक्षा जास्त मुलांचे धनी झालेत. मी धनी झालेत हा शब्द प्रयोग वापरला कारण मुले ही संपत्ती असते आणि ती खरी असते हे या जगात बरेच वेळा सिद्ध झाले आहे. आणि फक्त हिंदू समाजावर हे सांपत्तिक नियंत्रण आले तेही कसे, आयकर भरणाऱ्यांनी 1-2 मुलं जन्माला घालायची व रेशनच्या दुकानात रांगा लावणाऱ्यांनी खो खो कबड्डी वा क्रिकेटची टीमच उभी करायची आणि असरकारी सरकारचं व त्यांच्या यंत्रणेचं तसेच न्यायालयाचं जाणून बुजून दुर्लक्ष. पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा ही म्हण सगळे जाणतातच पण तीनही लोकी म्हणजे स्वर्ग पृथ्वी आणि नरक, नरक म्हणजे पशुवत जीवन, हे तीनही लोक शब्दांचा हिंदूंनाच विसर पडला आणि आज भारतीय संस्कृतीवरती हल्ले चढवणारे भारतीय पाहिले की लाज वाटते. असो, श्री मनू महाराजांनी 12 प्रकारचे पुत्र सांगितले आहेत. 1, मनू महाराज म्हणजे मनुस्मृती लिहिणारे. 1, औरस. 2, क्षेत्रज. 3, दत्तक. 4, कृत्रिम. 5, गूढोत्पन्न. 6, अपविद्ध. 7, कानिन. 8, सहोड. 9, क्रीत. 10, पौनर्भव. 11, स्वयंदत्त आणि 12, शौद्ध. कुणीही पुत्राशिवाय राहणार नाही याची केवढी काळजी घेतली मनू महाराजांनी. आम्ही घेऊ याची काळजी एवढी? अरे हो, व्याख्या राहिल्याच की सांगायच्या, सांगतो. 1, औरस विवाहित सवर्णा स्त्रीपासून झालेली संतती. 2. क्षेत्रज, मृत वा नपुंसक वा व्यसनी माणसाच्या पत्नीस दीराकडून झालेली संतती. 3. दत्तक, दुसऱ्याचा दत्तक विधानाने घेतलेला पुत्र. 4. कृत्रिम, एखाद्या सद्गुणी मुलास दत्तक विधानाशिवाय आपला पुत्र म्हणून नियुक्त करणे. 5. गूढोत्पन्न, कुणापासून झाला हे निश्चित नसेल तर तो. 6. अपविद्ध, आई वडिलांनी त्यागलेला व दुसऱ्याने सांभाळलेला तो. 7. कानिन, विवाहिता कन्येस कुमारिका अवस्थेतच गुप्त रीतीने उत्पन्न पुत्र, तो तिच्या पतीचा कानिन. 8. सहोढ, गर्भार कन्येचा ज्या पुरुषाशी विवाह झाला तो गर्भजात पुत्र त्या माणसाचा सहोढ. 9. क्रीत, आई वडिलांना मूल्य देऊन विकत घेतलेला मुलगा. 10. पौनर्भव, पतीद्वारा त्यागल्यानंतर अथवा विधवा वा स्वेच्छाचारिणी झाल्यावर दुसऱ्या माणसाकडून झालेला पहिल्यासाठी पौनर्भव. 11. स्वयंदत्त, मातृपितृविहीन अथवा मात्या पित्याने त्यागल्यावर त्या मुलाने ज्या दाम्पत्यास मी तुमचाच मुलगा आहे असे सांगितले तो त्यांचेसाठी स्वयंदत्त. आणि 12. शौद्ध, विवाहिता शूद्रा व ब्राह्मण संयोगाने झालेला मुलगा त्यास पार्श्व वा शौद्र ही म्हटले जाते. आणि सर्व संततीत औरसपुत्र श्रेष्ठ हेही सांगून ठेवले. याचा अर्थ औरसपुत्रच हवा, पण यदा कदाचित परिस्थिती विचित्र उद्भवली तर काय, म्हणून इतर प्रकारही सांगून ठेवलेत. चला, आज फार झाले, पण स्मृतिकारांनी कोणीही अपत्याशिवाय राहू नाही म्हणून किती प्रकारची संतती असते वा असू शकते हे सांगितले लोककल्याणासाठी. यातील बहुतेक प्रकार आपल्याला जगाच्या इतिहासात पाहायला मिळतातच. इतपर आज जे सामाजिक आणि संवैधानिक न्यायाने असेल ते ग्राह्य धरावे. आता थांबतो, विनंती इतकीच, पराशर स्मृती व इतरही स्मृती वाचनीय आहेत, वाचाल ना? उद्या काही श्लोक पाहू. धन्यवाद.
2: तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: आपकी फरमाइश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

0: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
0: संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
4: नमस्कार, मी अमृता सुभाष. तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: दिल ने पुकारा इस प्रोग्राम में सभी प्यारे श्रोताओं को प्रांजलि का प्यार भरा प्रणाम. दोस्तों, मौसम का जादू छा गया है. कभी भारी वर्षा जीवन को तहत नहत कर देती है तो कभी इस बारिश के बिना जीवन सूखा रह जाता है. पर अब तो ये वर्षा रानी ऐसे बरस रही है जैसे हर किसी की चाहत हो. ये बरखा रानी ऐसे ही रिमझिम बरसती जा और हर किसी को सुकून देती जा. ये भीगा मौसम हर किसी को प्यारा लगता है. दोस्तों, इस मौसम के बारे में जो गीत हैं उनके बारे में तो क्या कहें.

0: जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड मध्ये शिक्षण असो किंवा नोकरी, जर्मन भाषेचे ज्ञान नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. आणि याचसाठी आपल्या सेवेत सादर आहे NILS ऑनलाईन जर्मन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. विद्यार्थ्यांपासून नोकरदारांपर्यंत सर्वांना जर्मन शिकण्याची संधी. आजच संपर्क करून काही प्रवेशांवर 50% सूट मिळवा. संपर्क 9739739181.
1: मुकेश यांनी गायलेले गीत ऐकूयात. छलिया या चित्रपटामधलं गीतकार कमाल जलालाबादी आणि संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. आखरी बदला या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं. कवी योगेश यांच्या गीताला संगीत आहे सलील चौधरी यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेले शैलेंद्र यांचं गीत. संगीत दिला आहे शंकर जयकिशन यांनी. हे गीत आपण ऐकणार आहोत बेगुनाह या चित्रपटामधलं.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91300200888 विश्वास बँक विश्वासाचं नातं
1: आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. त्या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची RJ प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत मालिक या चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
1: संचयात समृद्धी।
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: रसिकांनो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत। याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी। या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी। तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत।

नमस्कार पालक व माझ्या बालमित्रांनो, मी अरुण सूर्यवंशी आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. अजिंक्य मी या नव्या वाचनमालेत मी आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. माझ्या पालक आणि बालमित्रांनो, सध्या आपण ऐकत आहोत प्राध्यापक प्रवीण डवणे लिखित अजिंक्य मी या पुस्तकातील काही प्रेरणादायी कथा खास आपल्यासाठी. सध्या आपण ऐकत असलेल्या बाल युनियन जिंदाबाद या कथेचा पुढील भाग, आजचा भाग 27. रिलॅक्स फ्रेंड, मोनिका कार्य करताना असं हळवं राहून चालणार नाही असं कोण म्हणतं? कोणीतरी टपली मारली, कोणीतरी फार मोठ्या माणसानं असं म्हणून ठेवलंय. हां हां, म्हणजे तो मीच ना, बंटीने हाशा पिकवला. अरे मला बोलू द्या, मोनिकाने विनंती केली. ती पुढे म्हणाली, माझे डॅड 2-2 वर्ष अमेरिकेला असतात, मी ना मम्मा दोघेच घरामध्ये असतो. मम्मा केव्हा तरी रडते त्यांच्या आठवणीनं. फोनवर बोलतो आम्ही, मी ना डॅड, पण खरं सांगू ना, आता त्यांचा चेहराच मला आठवत नाही. फोटो पाहते पण फरक असतोच ना. खूप पैसे पाठवतात ते आम्हाला, सगळा माझ्या शिक्षणासाठीच चाललंय म्हणतात, पण माझ्या कुठल्याच हॅपी बर्थडेला डॅड जवळ नसतात. काय करायचंय पैसा? माझ्यासारखी पुष्कळ मुलं मुली असतील ना, त्यांच्या पॅरेंटना आपण सांगूया आपल्या कॅम्पमध्ये, बाबांना परदेशात जा, पैसे कमवा. पण कुणासाठी कमवत आहे हे बघायला या ना आमच्याकडे. मध्ये मध्ये एक वेगळीच निस्तब्धता पसरली, वेगळीच चुप्पी. बंटी एकदम म्हणाला, पण मग तुमची गाडी, शोफर त्यांच्यामुळेच आहे ना? काही नको मला गाडी, मी जाईन रिक्षानं, बसनं. डॅडी जवळ हवेत मला, खूप जवळ हवेत. मोनिकाच्या डोळ्यातून आसवे उघडू लागली. अरे रे, हिच्या रडण्यात माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष होईल. प्लीज सायली, मगाशी बोललीस ना? नाही, पण मुद्द्याचं बोलायचं राहिले. कॅम्पमध्ये पालकांना मला हेही सांगायचंय, आई बाबा तुम्ही तर आम्हाला हवेत आहातच, पण आजी आजोबा सुद्धा आम्हाला हवे आहेत. कळलं नाही नीट, स्पष्ट कर बरं, तारिणीनं शहरा मारला. माझे दोन काका, कधी आजी तिकडे तर आजोबा इकडे, कधी आजी इकडे तर आजोबा तिकडे, अशी वाटावाटी करायला. आजी आजोबा म्हणजे काय? कॅडबरी चॉकलेट आहे का की बर्थडेचा केक आहे? आमचा न काकांचा बंगला खूप मोठा आहे, दोघे राहू शकतात एकत्र. एकदा तर आजी रडत होती, आजोबांचा फोटो हातात घेऊन जेवलीच नाही ती त्या दिवशी. अय्या का बरं? त्या दिवशी म्हणे आजी आजोबांचा लग्नाचा वाढदिवस होता. उशिरा येऊन नुकतीच मिटिंगमध्ये बसलेली मधुरा म्हणाली, तुझी चंगळ आहे अगदी, तुला कुणी तरी जवळ मिळतंय. माझे तर आजी आजोबा दोघेही वृद्धाश्रमात आहेत. काय झालं गुणाशोक? कुणीच या विषयावर बोलत नाही घरात. ए, माझं नाव घेऊ सांगू का? नको हो त्यांना सांगू नकोस, पण जनरल मुद्दा म्हणून सांगूया. आपण आपल्या पालक शिबिरामध्ये नातवंडांना त्यांचे आजी आजोबा सुद्धा जवळ हवेत म्हणून. माझंही हेच म्हणणं आहे, सायली मुसमुसत म्हणाली. ऋतिकनं वेगळाच सूर काढला. तो म्हणाला, मला एक कळतं, टीचर म्हणतात बाहेरची इतर पुस्तकं सुद्धा खूप वाचा. आजोबांनी मला आणलेली गोष्टीची पुस्तकं मी वाचायला लागलो की पप्पा ही पुस्तकं हातातून काढून घेतात आणि म्हणतात पर्सेंटेज वाढायला या पुस्तकांचा काही उपयोग नाही. सगळेच मनापासून हसले, कारण बहुतेकांची तीच अडचण होती. युनियनच्या मसुद्यामध्ये अजून सुजय काय काय मुद्दे समाविष्ट करतो ते पाहूया पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रक्षेपण रात्री 11 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

मुकेश यांच्या स्वरात हसरत जयपुरी यांचं गीत आता ऐकणार आहोत. दिवाना या चित्रपटामधलं संगीतकार शंकर जयकिशन.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया. आखिर क्यों या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं इंदी वर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी. या चित्रपटामध्ये राजेश खन्ना, स्मिता पाटील यांची प्रमुख भूमिका आपल्याला या चित्रपटामधून बघायला मिळते. श्रोतेहो, हा चित्रपट प्रदर्शित झाला 1985 साली. ऐकूया आखिर क्यों या चित्रपटामधलं हे गीत.

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: आपकी फरमाईश. आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
0: कार्यक्रमातलं हे गीत आहे लता मंगेशकर यांनी गायलेलं जखमी या चित्रपटामधलं. गौहर कानपुरी यांच्या गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: या चित्रपटामधलं गीत मुकेश आणि गीता दत्त यांनी गायलेलं. गीतकार केदार शर्मा, संगीतकार रोशन.
2: ये तस्वीर तो मेरी है.
3: नहीं, ये दत्त की है, हमेशा मेरे ख्यालों में आता है. और इससे मैं कहती हूँ

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत दुश्मन या चित्रपटामधलं. इंदिवर यांची गीतरचना, स्वर आहे आशा भोसले आणि अमित कुमार यांचा, आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: बाल गोपाळांकरता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा. सादरकर्त्या सुमती पवार. प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30. तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा.
1: किनारा या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार राहुल द बर्मन.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये आता ऐकणार आहोत दिलराज कौर यांच्या स्वरात आसमान या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत आहे अनु मलिक यांचं.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
1: आता आपण ऐकणार आहोत बसेरा या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत. हे गीत गायलं आहे लता मंगेशकर यांनी आणि संगीतकार राहुल देव वर्मन.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं गोमती के किनारे या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत दिलं आहे राहुल देववर्मन यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास आहे का? जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: ब्रेकफास्ट टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साधन.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. बासरी वादक मानस अनुराग राकेश रासने. साथसंगत तबला सुमेध सावंत. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप. डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक रानडे. प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.

की फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

नमस्कार, मी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम बोलतोय. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380106508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016512.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. बासरी वादक मानस अनुराग राकेश रासने, साथसंगत तबला सुमेध सावंत. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

चालू विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याज दरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

आवडलेले पुस्तक ह्या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहात विविध वाचकांना आवडलेल्या पुस्तकाचा परिचय. प्रसारण दर शनिवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मला आवडलेलं पुस्तक.

0: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची, विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. बासरी वादक मानस अनुराग राकेश रासने. साथसंगत तबला सुमेध सावंत. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता महाजन ठाकूर. समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक रानडे. प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास कार्ड ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.
2: आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटन स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
4: संत एकनाथ म्हणजे सर्व ललित कलांच्या उत्सवात विठुरायाला पाहणार विलक्षण तरल मन. म्हणूनच त्यांच्या शब्दावलीला स्पंदनांची लय आहे, जीवनातल्या सुखदुःखांची गहिरी डूब आहे. रसिक हो, या अरूपातच विठ्ठल रूपाची सोबत नाथांना जाणवते. लौकिकाचे उंबरठे मनाच्या पाऊलांना नसतात, म्हणून तर मन जिथं जाईल तिथं पंढरी सोबत असतेच. अवघ्या जगण्याचं ज्यांनी पंढरपूर केलं त्यांना विठ्ठल केवळ रावळापुरता उरत नाही, वैष्णवांच्या वृंदात नृत्य गायनात तोच भरून असतो. सत्संगातील मनशांती ही विठ्ठलच असते, भरून उरलेला परमानंद हे त्याचंच अरूप. पण नाथ त्याही पुढे जातात, परमानंदालाही विस्मय वाटावा तोही डोलू लागावा असा अखंड आनंदरूप म्हणजे विटेवरचा श्री विठ्ठल करुणाकर वत्सल.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

नमस्कार. तीर्थरूप संतांच्या अभंग गंगेच्या काठावर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रसिक हो, सूर असोत की शब्द, एकदा का त्यांना परमात्म्याच्या आळवणीचा छंद लागला की दोघेही अनंताचे प्रवासी होतात. भागवत धर्मीय संतांच्या परंपरेत ज्यांचं स्थान एखाद्या अढळ ध्रुवताऱ्याचं आहे, ज्यांनी पिठू माऊलीची उपासना दूर पर्वतावर समाजाशी फटकून न करता समाजातूनच देवत्व जागृत करण्याचा ध्यास घेऊन केली, जनार्दन स्वामींच्या चरणांची निष्ठा जोपासून हे एका जनार्दन जनता जनार्दनाशी एकरूप झाले, ते हे संत एकनाथ, ज्यांनी प्रपंचाची पंढरी केली आणि भोवतीच्या कोलाहलाचा एकांत केला आणि श्रमाचं रूपांतर ध्यानात केलं, ज्ञानाला तर्काहूनही करुणेची जोड दिली, ते संत एकनाथ. त्या एकनाथांचं ध्यान आणि मन उन्मन करणारा हा पंढरी राय आहे तरी कसा पाहूया.

0: वाढवायचाय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, रोजची बचत मोठी प्रगती.

ही फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे गा।

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 208888.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना। रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा। रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर। विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद।

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. बासरी वादक मानस अनुराग राकेश रासने. साथसंगत तबला सुमित सावंत. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक रानडे. प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास कार्ड ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83 800 16 512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

आपल्या हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर, विश्वास बँकेचा आधार.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. बासरी वादक मानस अनुराग राकेश रासने. साथसंगत तबला सुमित सावंत. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञानप्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक रानडे. प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.